निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 39 अधिभौतिक तापांचे वर्णन। नाना व्यथांचे निरसन होण्यासाठी कडू औषध व ते बळजबरीने दिले जाते त्याला अधिभौतिक ताप म्हणतात। नाना वेलींचे रस काढे कडवट डोस घेतल्याने जीव कासावीस होतो याचे नाव अधिभौतिक। जुलाब आणि वांतीवर औषध देतात, कठीण पथ्य सांगतात, अनुपान चुकले तर कठीण संकट आहे असे सांगतात याचे नाव अधिभौतिक। गाठीवर शस्त्रक्रिया करणे, तप्त सळईने डाग देणे त्यामुळे प्राण्याला दुःख होते याचे नाव अधिभौतिक ताप। तप्त सळईने डाग देतात, बिब्बे घालतात, नाना दुःखांनी दुःख होते, दळवा लावतात याचे नाव अधिभौतिक। खूप रोग, खूप औषधे त्याच्या आठवणीने देखील प्राणी दुखावतो याचे नाव अधिभौतिक। पंचक्षाऱ्याला बोलवले की तो धूर निर्माण करून नाना यातना देतो याचे नाव अधिभौतिक। दरोडे घालून दरोडेखोर जातात, जाताना यातना देतात त्यामुळे मनाला दुःख होते याचे नाव अधिभौतिक। आगीचा चटका बसतो त्यामुळे दुःखी प्राणी ओरडतो, त्रास झाल्यास विव्हळतो याचे नाव अधिभौतिक। नाना सुंदर मंदिरे त्यातील नाना रत्नांचे भांडार मनोहर वस्त्रे आगीत खाक होतात। नाना पदार्थ, नाना धान्य, नाना पात्रे, नाना अर्थ माणसे जळून खाक होतात। शेतामध्ये आग लागते, धान्य गवताच्या गंजी मळणीला आलेले धान्य कोठार ऊस अकस्मात जळून जाते। अशी आग लागली किंवा कोणी लावली पोळले की हानी झाली, आग झाली याचे नाव अधिभौतिक। असे अनेक प्रकारचे अग्नीचे आघात त्यामुळे दुःखामुळे चित्त विचलित होते याचे नाव अधिभौतिक। हरवतं, विसरतं, सांडतं, नाचतं, गहाळ होतं, तुटतं, पडतं, असाध्य होतं याचं नाव अधिभौतिक। नाना प्राणी स्थानभ्रष्ट होतात, पशु हरवतात, कन्या पुत्र गहाळ होतात याचे नाव अधिभौतिक। दरोडेखोर किंवा वैरी अचानक संहार करतात, घरे लुटतात, गोधन पळवून नेतात याचे नाव अधिभौतिक। नाना धान्य केळी कापून नेतात, पानमळ्यात मीठ घालतात, असे नाना आघात करतात असे याचे नाव अधिभौतिक। पेंढारी काळीज खाऊ लोक किमियागार भुलवणारे लोक दरोडेखोर अचानक लुटतात, वाटमारे लोक द्रव्य घेऊन पळून जातात, नाना अलंकार काढून नेतात, उंदीर नाना वस्तू पळवतात याचे नाव अधिभौतिक ताप। वीज पडते, थंडी पडते, पावसात प्राणी साकडतो, एखाद्या वेळी महापुरात बुडतो याचे नाव अधिभौतिक ताप। भोवरे वळणे आणि धार पुरात लाकडे विंचू अजगर वाहून जातात त्यात प्राणी सापडतो, खडकाच्या बेटावर अडकतो, बुडता बुडता वाचतो, मनासारखा संसार नाही, कुरूप कर्कश्य क्रूर स्त्री विधवा कन्या मूर्ख पुत्र याचे नाव अधिभौतिक ताप। भूतपिशाच्य लागलं, अंगावरून वारे गेले, चुकलेल्या मंत्राने प्राणी बावचळला याचे नाव अधिभौतिक ताप। ब्रह्मसंबंध शरीरामध्ये अनेक वर्षांपासून त्रास देतो, शनी महाराजांचा धोका होतो याचे नाव अधिभौतिक ताप। नाना ग्रह काळ वार काळ तिथी घात चंद्र घात वेळ घात नक्षत्र याचे नाव अधिभौतिक ताप। शकून पाहण्यास उपयोगी असलेले पक्षी पिंगळा आणि पाली होला कावळा यांच्यामुळे निर्माण होणारी काळजी म्हणजे अधिभौतिक ताप। असे हे अधिभौतिक ताप अनेक असून याच्यातील काही वर्णने आपण पुढील भागामध्ये पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म आहे. ऐका, एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानाने गाड्या सोडल्या, सोनं आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबास खायला घातला. तसं भगवंताच्या दृष्टीनं विद्वान आणि अडाणी दोघंही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडवण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्यरूप नाही. लक्षात घ्या, विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेनं आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन मजेनं तरून जातात. पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीनं घ्यावं, असे चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानानं चिकित्सा करायचीच, तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मी पण आहे त्यानं चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणानं झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीनं तो क्षमा करतो. आपण आपलं मागलं घडलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्तानं साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही, फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम घेतल्यानं साधतं. पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे. प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्यानं एका नामाची कास धरावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्यानं आपोआप नाहीशा होतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, अंतरंग या कार्यक्रमामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. आज सुद्धा एक अशीच विलक्षण कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही अंतरंगच्या प्रत्येक भागाला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचे मी आभार मानते. वळूया आजच्या आपल्या कथेकडे. आजच्या कथेचं नाव आहे कृपाळू हनुमानदास बाबा. हनुमानदास बाबांचा जन्म सियालकोटचा. बाबांच्या घरी मोठी जमीनदारी आणि दुकानदारी होती. बाबांचे घराणे लढवय्या आणि क्रांतिकारी होते. मातोश्रींच्या निधनानंतर श्री बाबा अस्थिविसर्जनासाठी नाशिकला आले होते. त्यांना नाशिक खूपच आवडले. गोदावरी नदी पंजाबच्या लोकांना खूप प्रिय असल्याने बाबांनी नाशिकला वास्तव्य करायचे ठरवले. वयाच्या 12व्या वर्षीच बाबांना विरक्ती आली होती. त्यामुळे त्यांनी जमीनदारी आणि दुकानदारी वाटून टाकली आणि प्रपंचातून मुक्त होऊन तरुण वयातच साधनेसाठी बाहेर पडले. त्यांची साधना खूप कठीण होती. साधनेच्या काळात ते अत्यंत निबिड अरण्यात जंगली पशूंच्या सहवासात मानवास दुष्प्राप्य अशा ठिकाणी राहत तेथे त्यांनी साधना केली. आसे तू हिमाचल भ्रमण केले आणि कोटमगाव येवला येथे कुटिया बनून राहिले. तेथे काही वर्ष वास्तव्य केल्यानंतर ते गोदावरी नदीच्या तीरी आले. या नदीशी त्यांचे विशिष्ट नाते होते, त्यामुळे त्यांनी तेथेच राहायचे ठरवले. बाबांचे गुरु अलाहाबाद प्रयाग येथे राहत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य साधना केल्यानंतर ते गुरुकृपा मिळून लोककल्याणासाठी बाहेर पडले. बाबांना विशिष्ट पंजाबी भाषेत बोलणे आवडत असे, त्यामुळे ते भक्तांशी या भाषेत वार्तालाप करीत. ते काश्मीरच्या राजघराण्याच्या गुरुस्थानी असल्याने काश्मीर ते कन्याकुमारी असे त्यांचे भ्रमण असे. सप्तशृंग गडावर त्यांचा अनेकदा निवास असायचा. ब्रह्मगिरी ते सप्तशृंग गड अशी एक विशिष्ट साधना त्यांनी केलेली होती. जी साधना केवळ नवनाथांनी केली होती ती करण्याचे धारिष्ट्य बाबांनी दाखवले होते. त्यात ते यशस्वी देखील झाले होते. मक्का मदिन्याच्या अनेक सफरी त्यांनी केल्या होत्या. जगदीश लेले नावाच्या त्यांच्या एका निस्तीम भक्ताला त्यांनी एकदा नाशिकला येण्याचे रहस्य सांगितले होते. जगदीश, देख वो फोटो, उसने मुझे बहुत जोर से पुकारा, इसलिए मैं यहां आ गया. तो फोटो रामदास स्वामींचा होता. जगदीश लेले यांनी बाबांच्या बाबतीतला एक प्रसंग वर्णन केला आहे. ते लिहितात, सन 1964 मध्ये मी एकदा श्री बाबांच्या दर्शनाला धुनीवर गेलो होतो. बाबा धुनी प्रज्वलित करून त्यांच्या आनंदात निमग्न बसले होते. मी श्री बाबांना नमस्कार केला तर ते म्हणाले, बैठ जा, जरा शांती से बैठ, अरमान कर, कल से हिंदुस्तान की सबसे बड़ी कुर्सी खाली होने वाली है. मला नीट से कळले नाही, मात्र दुसऱ्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यावेळेस मला श्री बाबांच्या वरील वाक्याचा अर्थ कळला. हनुमानदास बाबा समोरच्या व्यक्तीचे भविष्य बरोबर सांगत असत. ते सन्मार्गाने जगण्याची प्रेरणा देत. काम करावे, प्रामाणिक राहावे असा संदेश त्यांनी कायम दिला. बाबांची एक खासियत होती, ते प्रत्येकाकडून एक रुपयाच दक्षिणा घेत असत. कुणी नोट ठेवली तर ते रागवून त्याला काढून देत. ते भक्तांना नेहमी सांगत, कुछ दान धर्म करते जाओ. त्यांना दांभिक लोक अजिबात आवडत नसत. कुणी दांभिक त्यांच्या समोर आला तर ते रौद्र रूप धारण करीत असत. एकबोटे नावाचे बाबांचे एक निस्सीम भक्त होते. ते सोमवार पेठेत राहत असत. ते कधीही बाबांच्या शब्दाबाहेर जात नव्हते. बाबांच्या दर्शनासाठी नित्य येत. बाबा त्यांना सांगत, मास्टर कुछ दान धर्म करो. मास्टर खिशातून फुल ना फुलाची पाकळी काढून ठेवत. एकदा त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. ते बाबांसमोर येऊन उभे राहिले. बाबा नेहमीप्रमाणे म्हणाले, मास्टर कुछ दान धर्म करो. एक बोटे कळवळून म्हणाले, बाबा आज मेरे पास कुछ नाही है. बाबा म्हणाले, झूठ मत बोल, तुझ्या खिशात 4 आणे आहेत, ते दे. एक बोटे यांनी ते दुसऱ्या दिवसाच्या खर्चासाठी ठेवलेले होते. अंतर्यामी बाबांना ते कळले. त्यांनी भक्ताची परीक्षाच पाहण्याचे ठरवले होते. एकबोटेंनी ते 4 आणेही त्यांना काढून दिले. बाबांनी हसत हसत त्यांना आशीर्वाद दिला, आजपासून तुला काहीच कमी पडणार नाही, खुश राहो. एकबोटेही समाधानाने घरी गेले. बाबा नेहमी म्हणत, ईश्वर को तुम क्या दे सकते हो, ईश्वर जिसने यह सृष्टी बनाई उसको तुम क्या दोगे. ईश्वर को किसी भी चीज की जरूरत नहीं रहती. ईश्वर इंसान का हमेशा भला चाहते है. उसको सिर्फ प्रेम भाव चाहिए. वो प्रेम का सत्य का चहेता है. तुम सबको मदद करने की सोचो, यह सोचो कि तुम क्या दे सकते हो. हनुमानदास बाबा धुनी पेटवून तिच्या सान्निध्यात बसत.
दिल्ली दरवाजाजवळ असलेल्या चास्कर वाड्यात त्यांच्या कुटियामध्ये नित्य जेवणावळ चालत असे. सीतामाई जोशी नावाच्या त्यांच्या भक्त स्वयंपाक बनवून खाऊ घालत असत. सीतामाईंनी बाबांची जितकी सेवा केली ती करण्यासाठी भाग्यच लागतं असे त्या नेहमी म्हणत. बाबांची धुनीची खोली छोटी होती, आत स्वयंपाकघर होते. बाबा प्राण्यांवरही फार प्रेम करत. त्यांच्याकडे एक मांजर होते, ते प्रेमाने त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असे. एकदा बाबा जगदीश यांना म्हणाले, जगदीश कल से इसका तिल तांदूळ खत्म हो गया. दुसऱ्या दिवशी ते मांजर चौकातील विहिरीत पडून मेले. बाबांना जे काही सांगायचे असे ते असे ते क्षणार्धातच सांगून टाकत असत. 26 ऑगस्ट 1975 रोजी बाबांनी महासमाधी घेतली. लेले यांनी हा प्रसंग त्यांच्या सद्गुरु महात्म्य या पुस्तकात वर्णन करून ठेवला आहे. ते लिहितात, मग सर्व भक्तांची एकच लगबग उडाली. सूरजबंस जांदे आले, सर्वांना जमेल तसे कळवण्यात आले आणि बाबांची मिरवणूक काढण्यात आली. सूरजबंस जांदे यांच्या जमिनीवर बाबांना समाधी देण्यात आली. बाबांनी आधीच सांगून ठेवले होते, मुझे जलाना नहीं, दफन कर देना, हमारी मिट्टी भी बोल के उठेगी, हेमा पीर हेमा बाबा की जय, म्हणत त्यांना समाधी देण्यात आली. जांदे यांचे जावई बेरी यांनी अहोरात्र काम करून 2 दिवसात समाधीस्थान उत्तम बांधून घेतले. कन्नमवार पुलाजवळच्या या समाधीवर आजही शेकडो भक्त डोके टेकवण्यासाठी येतात. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो लवाद या विषयावर आपण गप्पा मारतो आहोत कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय याच्याबद्दल आपण गप्पा मारत होतो.
1: हो.
0: आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय न्यायालय केव्हा नाकारू शकतात?
1: जर का त्या दोन देशांमधील व्यक्ती किंवा संस्थांमधील मतभेदांचे किंवा वादाचे मुद्दे हे भारतातील प्रचलित कायद्यानुसार लवादाच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकत नसतील तर भारतातील सक्षम न्यायालय त्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या निर्णयाची अर्थात ज्याला आपण फॉरेन ऑर्बिटल अवॉर्ड म्हणतो त्याची अंमलबजावणी भारतात करण्यास नाकारू शकतात.
0: जर आपल्या केंद्र सरकारचे सार्वजनिक धोरण याला जर आड येत असेल तर मग त्याचा परिणाम काय होतो?
1: काही वेळा काय होतं की अशा आंतरराष्ट्रीय वादांमध्ये दुसऱ्या देशाच्या आणि आपल्या देशाच्या सरकारांच्या पब्लिक पॉलिसीमध्ये अर्थात सार्वजनिक धोरणांमध्ये फरक असू शकतो. परंतु जर का त्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय हा आपल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक धोरणाच्या आड येत असेल तर मात्र निश्चितच आपली भारतीय सक्षम न्यायालये त्या लवादांच्या निकालाची अंमलबजावणी नाकारू शकतात.
0: पण मग अशा परिस्थितीत तो जो पक्ष असतो त्याला काही संरक्षण मिळत नाही?
1: तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे. जो पक्ष आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भारतातील सक्षम न्यायालयाकडे अर्ज करतो त्याचा हा अर्ज सुनावणीनंतर आपण आधी बघितलेल्या कारणांवरून रद्द झाला किंवा न्यायालयाने त्याच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली किंवा नाकारली असेल तर त्या पक्षाच्या दुसऱ्या विनंती अर्जावरती त्वरित सुनावणी घेऊन न्यायालय जर का त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्याला योग्य ते संरक्षण देतं. अर्थात विरुद्ध पक्षाला त्या निर्णयाच्या अंमलबजावणीपोटी योग्य ती सिक्युरिटी देण्याचा हुकूमही देतं.
0: जर न्यायालयाची खात्री झाली तर मग अशा त्या लवाद निर्णयाची अंमलबजावणी कशी काय करतात?
1: जर का भारतातील सक्षम न्यायालयाची खात्री झाली की तो आंतरराष्ट्रीय लवादाचा निकाल हा अंमलबजावणी करण्याच्या योग्य आहे तर संबंधित पक्षाच्या विनंती अर्जावरती सुनावणी घेऊन न्यायालय त्या फॉरेन आर्बिट्रल अवॉर्डला न्यायालयाच्या डिक्रीचा दर्जा देतं. अर्थात तो निकाल म्हणजेच आपल्या न्यायालयाची डिक्री आहे असं समजलं जातं आणि यंत्रणा त्याप्रमाणे कार्यवाही करते. आता डिक्री म्हणजे ज्याला आपण फरमान किंवा न्यायालयाचा हुकुमनामा म्हणतो त्याला डिक्री असं म्हणतात.
0: पण मग त्या प्रकरणात न्यायालयाच्या स्थगितीच्या आदेशावर अपील करता येतं का?
1: होय. जर का त्या कायद्याच्या कलम 45 अंतर्गत म्हणजेच जर त्या पक्षांमधील करार अवैध किंवा अक्षम नसेल आणि न्यायालयाने तरीही तो वाद लवादाकडे सोपवण्याचा आदेश दिला नाही तर किंवा नाकारण्याचा आदेश दिला तर त्या आदेशाविरुद्ध सक्षम न्यायालयाकडे संबंधित पक्षाला अपील करून दाद मागता येते.
0: पण मग जर न्यायालयाने आपण आत्ता चर्चा केली त्याप्रमाणे अंमलबजावणीला स्थगितीच दिली नाही तर?
1: आपण मागच्या भागामध्ये आणि आता या कायद्याच्या कलम 48 मधील सर्व तरतुदींची सखोल माहिती घेतलेली आहे. त्या तरतुदीनुसार एखाद्या पक्षाने त्या फॉरेन आर्बिट्रल अवॉर्डच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती देण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी सक्षम न्यायालयाकडे जर का अर्ज केला आणि त्या विनंती अर्जावरती त्या सक्षम न्यायालयाने सुनावणी घेऊनही स्थगिती देण्याला जर का नकार दिला तर त्या आदेशाविरुद्ध त्या न्यायालयाच्या वर असलेल्या अर्थात सक्षम उच्च न्यायालयाकडे तो पक्ष अपील करून दाद मागू शकतो.
0: आता अजून एक परत आहे की या अपिलाच्या निर्णयावरती परत दुसरं अपील म्हणजे सेकंड अपील करता येतं का?
1: मजेशीर प्रश्न आहे. पण सेकंड अपील करता येत नाही, एकदाच अपील करता येतं. पण अर्थातच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याच्या त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या हक्कावरती किंवा अधिकारावरती या कायद्यामध्ये काहीही म्हटलं असलं तरी बंधन येत नाही किंवा तो हक्क हा हिरावून घेतला जात नाही. अर्थात याचा अर्थ असा की जर त्या व्यक्ती किंवा संस्थेला त्या अपिलाच्या निर्णयाविरुद्ध भारतीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायची असेल तर त्याला त्याप्रमाणे दाद मागण्याचे स्वातंत्र्य आणि हक्क अधिकार आहेत.
0: क्या बात आहे सर. सर खूपच सुंदर आपला भाग होतोय. श्रोते हो, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ते साताऱ्याहून टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून गौरी किरण गवळी मॅडम, आणि त्यांच्याशीच आज आपण अबेकसबद्दल चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा याच्याशी कसा संबंध आला आणि कशा पद्धतीनं ते आता या सगळ्यात काम करतायत. गौरीताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू. आणि सरांचाही खूप आभार की टेलिफोनद्वारे आमचं मुलाखत तुमच्याकडे होणार आहे.
0: नक्कीच. आणि साताऱ्याहून तुम्ही आज आमच्याशी बोलता आहात. सातारा खूपच सुंदर ठिकाण आहे आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेलं आणि छान वातावरण असलेलं शहर आहे, तर आम्ही तुमचं स्वागत करतो. आपण मूळच्या कुठल्या आहात गौरीताई?
1: मी मूळची पाचगणीची आहे. माझं माहेर पाचगणी आहे.
0: बर बर बर.
1: आणि माझं सासर कोरेगाव तालुक्यामध्ये शिरंबे आहे. सातारा मला जिल्हा आहे.
0: बर. आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: शिक्षण माझं लग्नाच्या आधी 11वी झालेली होती.
0: बर.
1: आणि लग्नानंतर बाकीचं मी शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षण माझं बीए डीएड कम्प्लीट आहे.
0: बर बर. अच्छा. आणि मग सध्या आपण काही जॉब वगैरे करताय?
1: नाही, जॉब नाही करत आहे.
0: बर.
1: आता मी म्हणजे घरी क्लासेस घेते, अबेकसचे क्लासेस फक्त घेते मुलांचे.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच. मग गौरीताई, मला आपल्याला असं विचारायचंय की लग्नाच्या आधी 11वी पर्यंत शिक्षण, पण मग त्याच्यानंतर पुढे शिकावं असं वाटलं नव्हतं का आपल्याला?
1: कसं आहे, 11वी पर्यंत शिक्षण घेतलं कारण की लहानपणीच वडील गेले.
0: बर.
1: आणि आईवर खूप जबाबदारी, त्यामुळे म्हटलं की शिक्षण 11वी पर्यंतच घ्यावं. आणि पुन्हा मग लग्न झाल्यावर सासू सासरे खूप देवासारखेच मिळाले.
0: बर.
1: त्यामुळे त्यांनीच मला खूप शिकवलं.
0: अरे,
1: लग्न झाल्यावर लगेच त्यांनी मला 12वीला लगेच ऍडमिशन माझं घेतलं.
0: बर बर बर. खूपच छान.
1: आणि डीएड ही इकडेच झालं माझं.
0: बर.
1: म्हणजे कोरेगाव मध्ये डीएड झालं आणि बीए मी एक्सटर्नल केलं, म्हणजे माझ्या मुलाला सांभाळत मी एक्सटर्नल केलं तो लहान असताना.
0: बर बर. अच्छा. आणि बीए आपण कुठल्या विषयातून पूर्ण केलं?
1: बीए हिंदी मधून कम्प्लीट केलं.
0: बर. मग आता इतकं सगळं सुरळीत चाललेलं असताना नवीन काहीतरी शिकावं किंवा अबॅकस शिकावं, आपण याच्यामध्ये कशा काय आल्या?
1: खर तर आमच्या जाऊबाईंचा मुलगा अबॅकस करत होता, तर त्या आम्हाला म्हटल्या की तुझ्या मुलाला करायचं नाहीये का. तेव्हा माझी खूप इच्छा होती की अबॅकस करायचं. आणि कोरेगाव मध्ये वगैरे इकडे कुठे अबॅकस हा क्लासच नव्हता.
0: बर. अच्छा.
1: म्हणजे तेव्हा, आणि माझी मैत्रिणी एक आहे डीएडची, तिला सरांबद्दल समजलं आणि तिने मला कॉन्टॅक्ट नंबर दिला की निखुंब सर आहेत की ते अबॅकस मुलांचं घेतात. आणि तेव्हा बरोबर लॉकडाऊन होत.
0: बर.
1: आणि लॉकडाऊन मध्ये सर मुलांना शिकवत होते, त्यामुळे तेव्हा माझा मुलगा दुसरीला होता आणि त्यामध्ये त्यांनी ऍडमिशन सरांनी दिलं.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण 4 लेवल पर्यंत कम्प्लीट खूप छान, त्यांनी खूप सुंदर अबॅकस मुलांना इतकं छान शिकवलं की त्यांचं लेक्चर मुलांबरोबर जरी असेल तरी त्यांचं लेक्चर आम्हाला ऐकावं असं वाटायचं.
0: बर. अरे वा. आणि मग पुढे जसं जसं मुलगा शिकत गेलं तसं मग तुम्हालाही शिकण्याची इच्छा निर्माण झाली?
1: हा, शिकण्याची इच्छा माझी खूप होती. सरही मला हे म्हणायचे की तुम्ही शिका ताई, तुम्हीही घ्या ऍडमिशन, तुम्हीही शिका.

0: नाही नाही असं काही प्रॉब्लेम आला नाही खरंच. कारण की सरांनी शिकवतानाच एकदा एखाद्या लहान मुलाला जसं आपण शिकवतो की नाही अंगणवाडीतल्या किंवा वन टू कसा होतो
1: बर
0: हे जसं शिकवतात आपण जसं शिकवतोय लहान मुलाला तसंच आम्हाला सरांनी ट्रेन केलं. त्याच्यामुळे ते इतकं सहज सोप्या पद्धतीने आम्हाला समजलं की कधी ते आम्हाला यायला लागलं हे आम्हाला कधीच कळलं नाही की आम्हाला ते अभ्यास आलं.
1: अरे वा छान.
0: त्याच्यामध्ये खर तर सरांचं कौतुक खूप आहे
1: बरोबर
0: की सरांनी एवढं छान शिकवलं आम्हाला सगळ्यांना.
1: नक्कीच सरांबद्दल कायमच सगळ्या शिक्षिका नित्याने कौतुक करत असतात त्याच्यामुळे खरंच त्यांचं अभिनंदन वेळोवेळी आम्ही करत असतोच. जसं जसं तुमचा क्लास पूर्ण झाला तर मग आपण क्लासेस घ्यावे असं आपल्याला केव्हा वाटलं?
0: माझं जेव्हा फोर्ली वर कम्प्लीट झाली तेव्हा सरांनी आधीच सांगितलं की तुम्ही क्लास घ्यायला सुरुवात करा. पण माझी हिंमत होत नव्हती क्लास घेण्याची. म्हणजे कसं मी जरी बीए कम्प्लीट केलं असेल तरी मी घरामधून एक्सटर्नल बीए कम्प्लीट केलेलं.
1: बरोबर
0: बाहेर जाण्याची एवढी सवय नव्हती कोणाला जाऊन सांगावं की आपण क्लास घेतोय आणि मी क्लास स्टार्ट करणार आहे की मुलं माझ्याकडे जमा होतील की नाही.
1: पुन्हा
0: मी जिथे राहते ते खेडेगाव आहे पूर्णपणे आणि या खेडेगावामध्ये अॅबॅकस म्हणजे काय हे कोणालाही माहित नव्हतं. अख्ख्या गावामध्ये माझा मुलगाच असा पहिला आहे की त्याने अॅबॅकस शिकलेला.
1: बर बर बर.
0: आणि त्याला जेव्हा मेडल वगैरे मिळालं की फर्स्ट प्राईज त्याला जेव्हा मिळालेलं सरांकडे होता तेव्हा त्याला फर्स्ट प्राईज मिळालेलं.
1: बर
0: तेव्हा जेव्हा गावामध्ये कळलं की तेव्हा गाववाल्यांना थोडस समजलं की बाबा हा अॅबॅकस असा कोर्स असतो. जेव्हा मी आता क्लास सुरू केला तेव्हा आणखीन थोडस जरा अशी गावामध्ये थोडस माणसांना माहिती पडत गेले
1: की
0: असा असा क्लास आहे. सुरुवातीला जेव्हा मी ऍडमिशन मुलांचे घेतले तेव्हा फक्त माझ्याकडे चारच मुलं होते.
1: बर
0: 2022 मी क्लास सुरू केला जुलै मध्ये आणि तेव्हा फक्त चारच मुलं होती. ते पण मी आजूबाजूचीच मुलं घेतली त्यांच्या पालकांना जाऊन भेटले आणि हे अॅबॅकस बद्दल थोडीशी माहिती सांगितली टूल दाखवलं पुस्तक दाखवले.
1: बर
0: आणि मग त्यांनी माझ्याकडे ऍडमिशन फक्त चारच मुलांचं होतं आणि नंतर आता हळूहळू आता माझ्याकडे 30-35 मुलं आहेत.
1: बर बर बर. अरे वा खूपच छान. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास नसताना तुम्ही क्लास सुरू केले पण ते आता इतक्या उंचीपर्यंत गेले आहेत की तुम्ही स्वतः अगदी 30-40 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहात. जसं जसं हे शिकण्याची प्रोसेस घडत गेली तसं तसं विद्यार्थ्यांचं आकलन म्हणा किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
0: खूप छान. म्हणजे कसं सुरुवातीला मलाही भीती वाटत होती की मी मुलांना कसे शिकवेल आणि त्या मुलांना मी प्रेझेंटेशन करताना किंवा मुलांना सांगताना माझ्याकडून काही चूक होणार नाही ना
1: बरोबर
0: याची मला सुद्धा भीती वाटत होती. पण पुन्हा जेव्हा मी ती मुलं माझ्या समोर आली आणि जेव्हा मी त्यांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा मला इतका आनंद झाला की मी आज हे शिकवलं वाव मी उद्या आणखीन त्याच्यामध्ये हे ऍड करेल असं माझ्यामध्ये पण इच्छा निर्माण व्हायला लागली. आणि मी तसं तसं मुलांना हळूहळू शिकवायला गेले आणि आता असं आहे की मी त्याच्यामध्ये इतकी ट्रेन झाली की कधीही कुठे उभी केली तरी मी मुलांना शिकू शकते. 500 मुलांना म्हटलं तरी मी शिकू शकते.
1: बर बर बर. अरे वा खूपच छान. मुलांच्या प्रगतीमध्ये आपल्याला कसा फरक दिसून आला? कारण जसं तुम्ही म्हणालात की गावात कोणालाच हे माहिती नव्हतं तुमचा मुलगा किंवा तुम्हीच याच्यामध्ये पहिल्यांदा उतरलेल्या होत्या तर कशा पद्धतीने हे बदल आपल्याला दिसत गेले?
0: गावातल्या मुलांमध्ये म्हणायचं तर मराठी शाळेमध्ये मुलांचं एवढं 1-2 किंवा 1-100 एवढं नव्हतंच झालेलं. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा तेव्हा पालकांनी सुद्धा मला विचारलं की मुलांचं हे झालं नाही मग मुलांना येणार कसं. मी म्हटलं तुम्ही त्यांना सुरुवातीला टाका जर मुलांना कसं येतंय ते बघा आणि जेव्हा त्यांना यायला लागलं तेव्हा मुलांची उत्सुकता आणि पालकांची सुद्धा उत्सुकता खूप वाढत गेली त्याच्यामध्ये. हा बाबा आमच्या मुलांना हे नंबर्स यायला लागले त्यांना ते मेंटली यायला लागले त्यांना ते फिंगर्स वर करतात ते कोणालाही कळायचं नाही की ते फिंगर्स वर काय करतात कोणालाच कळायचं नाही. त्यांची जेव्हा मुलं करायला लागली तेव्हा ते पालकांना खूप छान वाटायचं की आमची मुलं फिंगर्स वर करतात आमची मुलं मेंटली करतात आणि त्यांना प्राइजेस वगैरे मुलांनी पहिल्यापासून क्लासमध्ये माझ्या मुलांना प्राइजेस जेव्हा मिळायला लागले तेव्हा आणखीनच ते पालकांना जास्त ते छान वाटत गेलं आतापर्यंत. म्हणजे खूप छान अनुभव खूप छान होता मुलांचा पण आणि पालकांचा.
1: आणि खरोखरच ते खूप छान वाटलं हे सगळं ऐकून की जिथे कसलीही सुरुवात नाही अशा ठिकाणी तुम्ही राहत होते अजूनही राहताय आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे क्लासेस सुरू केले इतक्या मुलांना यशस्वीरित्या गणिताबद्दल मार्गदर्शन करतायत त्यांची भीती घालवतायत गावकऱ्यांना सुद्धा कुठेतरी एक आत्मविश्वास किंवा तिथे कुठेतरी एक छान स्वतःला त्यांना वाटलं असेल यात मोहित शंका नाही. मला पुढचा प्रश्न गौरीताई असा विचारायचा आहे. हे सगळं करत असताना सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की सासू सासऱ्यांनी तुम्हाला कायम उत्तम साथ दिली तर आता हे क्लासेसचे व्याप म्हणा किंवा घरची जबाबदारी हे सगळं सांभाळत असताना घरातल्यांचा सपोर्ट कसा असतो?
0: घरातले सपोर्ट करतात. मला कसं आहे लग्न झाल्यानंतरच मी शिक्षण केले त्याच्यामुळे काम करून अभ्यास करणं हे मला ते

0: माझ्या सवयीच पडली माझ्या शरीराला, किंवा आपल्या घरातलं काम करून आपल्याला अभ्यासही करायचा आहे आणि आपल्याला हे क्लास सुद्धा घ्यायचे.
1: बरोबर.
0: ती सवय जी म्हणतो की नाही, एक प्रकारची आपल्याला कामाला जाणाऱ्या माणसाला कशी सवय लागलेली असते, त्याचप्रमाणे मलाही ती सवय लागली. आणि घरातल्यांनी मला खूप सपोर्ट केला. सासू सासरेही माझा क्लास होईपर्यंत मला पूर्णपणे, माझे रूम्स वेगळे आहेत आणि मी तिथे क्लास घेते, कोणाचाही मला डिस्टर्ब नसतो. मिस्टरनीही खूप सपोर्ट केला मला आतापर्यंत.
1: अरे वा. आता ह्या क्षेत्रात तुमच्या गावासारख्या ठिकाणी म्हणा आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
0: क्लासेस तर मला माझे वाढवायचे. मी तसे साधेही क्लास घेते आता.
1: बर.
0: म्हणजे जेव्हा मी क्लास सुरू केला तेव्हा इंग्लिश मिडियमची सुद्धा मुलं होती माझ्याकडे दोन तीन.
1: बर बर.
0: आता चार पाच आहेत इंग्लिश मिडियमचे साधे क्लासची मुलं आणि दुसरे साधे क्लासचे पाच सहा मुलं आहेत. आणि मला क्लासही वाढवायचे आहेत आणि माझं शिक्षण क्षेत्रातही आहे. तसं डीएड झाल्यामुळं एक्झाम्स वगैरे मी देत असते. कधी भविष्यात नोकरी लागली तर खूपच छान आहे ते माझ्यासाठी.
1: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि तुमची उत्तम प्रगती होतीये, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये खुश आहात, सगळ्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य मिळत आहे. जाता जाता पालकांना तुम्ही काय सांगाल अबॅकस बद्दल?
0: अबॅकस बद्दल पालकांना सांगण्याच्या ऐवजी मी पहिल्यांदा सरांचं आभार मानेन.
1: बर.
0: की सरांनी माझ्याकडे काही नसताना, म्हणजे मी शिक्षण घेतलं पण मी अजून घरातच आहे, त्याच्यातून सरांनी मला पहिल्यांदा बाहेर काढलं.
1: बर.
0: की मी आज चार पैसे कमवते, ते मला खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा मला पहिले पैसे जेव्हा मुलांच्या हातामध्ये मिळाले तेव्हा असं वाटलं की बापरे, म्हणजे मी अक्षरशः रडायला आलेली.
1: जेव्हा
0: मला पहिल्यांदा मुलांचे पैसे मिळाले तेव्हा, म्हणजे आपली स्वतःची कमाई आपण घेतली, ते आज सरांमुळे मला जमलं आहे. आणि पालकांचं म्हणाल तर प्रत्येक पालकांनी मुलांना अबॅकस क्लास लावला पाहिजे, कारण की त्यांच्यामध्ये खूप बदल होतात. मुलांमध्ये खूप सारे वेगवेगळे बदल होतात. मुलं कॉन्सन्ट्रेट होतात एका ठिकाणी बसण्याची, काही काही मुलं खूप चंचल असतात, ते एका ठिकाणी बसत नाही. मग ते मुले एका ठिकाणी बसायला, हा ती मुलं जेव्हा मेंटली अबॅकस करतात तेव्हा ते खूप शांत असे बसतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये ते बदल दिसून येतात हळूहळू. त्यांच्या शाळेच्या अभ्यासामध्येही त्यांचा बदल दिसून येतो. त्यामुळे अबॅकस क्लास प्रत्येक पालकांनी जसं जमेल तसं प्रत्येक पालकांनी तर लावायला हवा.
1: बर बर बर. नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करतायत मुलांसाठी पालकांसाठी, खरंच एक खूप वेगळा प्रयत्न आहे हा. आणि साताऱ्यासारख्या, जसं तुम्ही म्हटलं की छोट्या ठिकाणी तुम्ही राहताय, अशा ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःच एक सुरू केलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला भरपूर यश मिळो, तुमची छान प्रगती हो आणि तुमच्या मुलांची सुद्धा विद्यार्थ्यांची सुद्धा अशीच उत्तम प्रगती होत राहो, अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते की आज तुम्ही इतका वेळ काढून संवाद साधलात. त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: मीही तुम्हालाही खूप धन्यवाद देते, कारण की फोनवरून का होईना, सरांनीही आमचं ऐकलं आणि तुम्हीही आमच्या फोनवरून थोडी मुलाखत घेतली, त्याबद्दल तुमचे आभार आणि सरांचे खूप खूप आभार. त्यांच्यासाठी तर शब्द नाहीयेत माझ्याकडे बोलायला.
1: खरे खरे. नक्कीच नक्कीच आम्ही समजू शकतो आणि खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
0: थँक्यू.

0: શ્રોતો સાદર કરી તહો દિન જુદે અર્થ નવે. લેખન એડવોકેટ અંજલી મહાજની અને સહભાગ ડોક્ટર સુપ્રિયા પાટીલ, પ્રાધ્યાપિકા ડોક્ટર સુષમા દાતે અને એડવોકેટ અંજલી મહાજની. ઐકુયા દિન જુને અર્થ નવે.
1: આણી અંજલી તે તુમી સુદ્ધા ઇકડે કુઠે?
2: अगं पण सुप्रिया, तू एवढ्या गर्दीत आणि ओपीडी सगळं सोडून का पेशंट पेशंटला सोडून इकडे कुठे आली?
1: अहो नाही सुषमा ताई, आता रक्षाबंधन येत आहे ना, माझा एकुलता एक लहान भाऊ आहे, त्याला राखी पाठवायची, म्हटलं मग स्वतः आपण आपल्या पसंतीने राखी घ्यावी म्हणून निघालंय.
3: आमचे पण तेच प्रयोजन सुप्रिया.
2: अरे वा, म्हणजे म्हणूया आपण सगळे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे. चला आपण समोरच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये बसूया थोड्या वेळ आणि जरा गप्पा मारूया. दिन जुने अर्थ नवे बघूया ना, रक्षाबंधन श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांचं काय काय आहे ते.
3: श्रावण महिन्यात येणाऱ्या दिन विशेष मध्ये आपण नारळी पौर्णिमा महत्वाचे महत्वाची असते गो, ते श्रावणी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी विशेषतः महाराष्ट्राचे कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात आणि त्या पूजेचा उद्देश म्हणजे पण छान असतो बरे का, समुद्राला शांत करणे, समुद्रातील प्रवासाला सुरक्षित करणे. आणि या दिवशी समुद्राचा देव म्हणजे वरुण देव अशी रुची पूजा असते.
2: आणि नारळ हे शुभ समृद्धीचे प्रतीक मानलं जातं, त्यामुळे कोणत्याही प्रमुख व्यक्त्याला आपण देताना आपण त्याला नारळ घ्या असं म्हणत नाही, श्रीफळ घ्या असं म्हणतो. आणि समुद्राला तर नारळ अर्पण करतातच आणि चांगलं सगळं होऊ देत आणि आम्हाला समुद्राचा प्रवास सुखकर होऊ दे असे कोळी बांधव प्रार्थना करत असतात. नारळी पौर्णिमा कोळी बांधवांसाठी खरंच खास असते. कोळी समाज तर नवीन कपडे घालतात, ते नवीन लुंग्या, नवीन टोप्या, पारंपरिक गाणी, समुद्राची पूजा करून मस्त सण साजरा करतात, शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. त्या बायकाही किती छान वेड्या बिड्या घालून बांधलेल्या असतात,
3: खूपच सुरेख असतात
1: कॉस्ट्युम. हो, त्यांचं दिसणं आणि त्यांची गाणी दोन्ही अगदी उत्तम असतं बर का. निसर्गाचे महत्व जाणून देणारा हा सण तसेच समुद्रातील संकटे दूर करून त्याच्या प्रती कृतज्ञता दर्शविणारा हा सण आपल्याला पारंपरिक कथा आणि नवीन हेतू दाखवतो. म्हणूनच याला दिनजुने असले तरी अर्थ नवे प्रचलित करणारा हा सण मला खूप आवडतो.
2: समजून घेतलेच पाहिजेत आपण,
3: लक्षात घेतले पाहिजे. कोळी बांधवांच्या नारळ पौर्णिमेच्या आधी काही दिवस ते आपले जुने मासेमारीचे जाळे दुरुस्त करतात, जुन्या बोटी रंगवितात, नवीन बोटी विकत घेतात आणि उत्सवाच्या दिवशी काही भक्तगण समुद्राची पूजा करून उपवासही करत असतात.
2: आणि सगळ्यात मस्त म्हणजे नारळी भातासारखे गोड पदार्थ करतात, नवीन बोटीतून समुद्रात जातात. आणि आपल्याकडे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते ना, नारळी भात वगैरे
3: करतो
2: आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. हे सगळं उत्सवाचं वातावरण खूप छान असतं
3: आणि सामाजिक बांधिलकी त्यामुळे जपली जाते आणि ती नवीन पिढी काही संक्रमित केली जाते असे सण साजरे केले गेले. म्हणजे
1: त्या दिवशी रक्षाबंधनही उत्साहात साजरे केले जाते.
3: हा,
1: रक्षाबंधन हा हिंदूचा एक महत्वाचा सण आहे आणि भाऊ बहिणीच्या नात्याचा अतूट नात्याचा उत्सव म्हणून तो साजरा होतो. त्या दिवशी बहिणी प्रतिकात्मक म्हणून आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, जी त्यांच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
3: हो, त्या दिवशी पवित्र राखी बांधल्यावर भावाची गोडगोड खायला देऊन औक्षण करतात, त्यामुळे नात्यातील गोडवा जो असतो तो कायम राहतो, वाढता राहतो असंही समजलं जातं. जो ज्येष्ठ असेल त्याच्याकडून दुसऱ्याला आशीर्वाद दिला जातो, दोघेही एकमेकांना भेटवस्तूच्या शुभेच्छा देतात, असा एकंदर खूप सुंदर असा कार्यक्रम.
2: अगं हे तर नातं भाऊ बहिणींच्या नात्यातील प्रेम, विश्वास, समजूतदारपणा हे सगळं व्यक्त केलं जातं या नात्यात. तसंच भावाकडून बहिणीला काय दिलं जातं त्याही पेक्षा भाऊ संरक्षणाची जबाबदारी घेतो, हे महत्वाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बहीण भावांमध्ये विशेष प्रेम आणि स्नेह, बंधुभाव वाढण्यास मदत होते. बॉर्डरवरती असलेल्या सैनिकांना सुद्धा राखी पाठवली जाते. इथे बहीण भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि बंधुतीचे रक्षण करण्याचं वचन देतो.
1: हो, थोडक्यात म्हणजे काय, संरक्षण म्हणजे काय, मी तुझ्या पाठीशी आहे, तू पुढे हो, किंवा कुठल्याही गोष्टीचं धाडस करण्यासाठी पाठीमागून जी थाप लागते ती भावाने बहिणीला दिली काय, किंवा वेळ प्रसंगी बहिणीने भावाला दिली काय, ते तुम्ही नातं जपा, कारण आई वडील कोणाच्या आयुष्याला जात नाही. पुढे आयुष्यात खरं सोबती असतात ते बहीण
3: भाऊ.
1: हा, त्यामुळं ते रक्षाबंधन आहे. आणि याची सुरुवात सत्ययुगात झाली म्हणे. माता लक्ष्मी आणि महाराजा बळी यांनी रक्षाबंधनाची सुरुवात केली असं सांगितलं. काही ठिकाणी रक्षाबंधन हे गुरु शिष्य परंपरेशी निगडीत असते.
2: बर,
1: प्रथम रक्षासूत्र आणि आधी गणेशाला अर्पण करावे अशी प्रथा आहे. तसे आपल्याला जीवन देणाऱ्या वृक्षालाही रक्षासूत्र बांधावे असे सांगितले जाते. कृतज्ञता भाव व्यक्त करणे.
3: महाभारतात सुद्धा युद्धाच्या वेळेस पांडवांना विजय निश्चित करण्यासाठी आणि सैन्याच्या रक्षणासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधनाचा आग्रह करण्याची सूचना केली होती. अभिमन्यूचा युद्धात विजय मिळावा यासाठी आजी कुंतीने त्याला रक्षासूत्र बांधलं होतं हातावर. तसेच द्रौपदीनेही कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला. तो दिवस रक्षाबंधनाचाच होता.
2: अरे वा, मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आहे एक गोष्ट. राजपूत आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष सुरू होता तेव्हा राणी कर्णावती ही चितोडच्या राजाची विधवा स्त्री होती. तिच्या मेवाडवर राजा बहादूरशाह सैन्य घेऊन आला आणि असं कळल्याबरोबर राणी कर्णावतीने बादशाह हुमायूनला राखी पाठवली आणि मग हुमायूनने तिच्या राखीचा मान राखून बहादूरशाहशी युद्ध करून मेवाडचं संरक्षण केलं अशी एक आख्यायिका आहे.
1: रक्षाबंधन म्हणजे रक्षा म्हणजे संरक्षण, बंधन म्हणजे बांधणे. म्हणजे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी कोणाकडून तरी वचन घेणे हे थोडक्यात. बहीण भावाच्या मनगटावर राखीचं पवित्र धागा गुंडाळून त्याच्या कल्याणासाठी त्याची प्रार्थना करते आणि बंधूही तिचे संरक्षण करण्याचे वचन तिला या पवित्र दिवशी देतात. हे संरक्षण स्त्रीला संकट विनाश क्लेश दुर्दैव टाळण्यासाठी स्त्री बंधूला तिलक कपाळाला लावून मनगटाभोवती रक्षासूत्र बांधून प्राप्त करते. अशा संरक्षणास परमेश्वराचे आशीर्वाद देखील मिळतात आणि ती बंधू भगिनी भेट ही आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्वाची ठरते.
2: बापरे, तुम्ही फारच आध्यात्मात शिरलात.
3: अगं, हा रक्षाबंधन हा सण असतो, शांती सौहार्द देत सण असतो. त्यातील बंधू भगिनीचे नाते म्हणजे अतिशय मनोरम मूल्यवान आणि जपणूक करावी लागते.
2: अगं, काही काही लोक लबाड पण असतात बर का, की बायको आजारी पडली की तिला भावाकडे पाठवून देतात, म्हणजे तिचा खर्च पाणी सगळं भाऊ आणि माहेरी केला जातो. अशी पण लबाड माणसं असतात. पण भाऊ कधी हटत नाही, भाऊ बहिणीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असतो. दक्षिण भारतात या सणाला अवनी अवतार म्हणतात, तर काही भागात कसरी असंही म्हणतात बर का. हे माहिती होतं तुम्हाला? आणि असा सण पूर्वापार चालत आला असला तरी त्याच्याकडे अलीकडे सांगताना असं म्हणावं असं वाटेल की करूया साजरा विशेष दिन, करूया नवीन पूजन आणि करूया आपल्या सगळ्या बहिणींचे रक्षण किंवा बहिणींनी भावाचे रक्षण असं आपण म्हणूया. त्याच्याशिवाय नुसतंच संस्कृती पूजन संस्कृती पूजन म्हणण्यात अर्थ नाही ना. प्रत्यक्ष हे केलं
3: पाहिजे,
2: बदललं पाहिजे. अगदी बरोबर आहे.
1: याशिवाय या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येते ती कृष्णाष्टमी, तिला गोकुळ अष्टमी असंही म्हणतात. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्री कृष्णाचा जन्मदिवस. हा दिवस हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस साजरा होतो.
3: या दिवशी उपवास पण करतात, मंदिरात जातात, कृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून भजन कीर्तन करतात. मध्यरात्री 12 वाजता मंदिरात श्रीकृष्ण जन्म झाल्यावर कृष्णजन्माची कथा सांगितली जाते. हा अवतार संरक्षण करुणा दयाळू आणि प्रेम या भावनांची देवता म्हणून पूजन केला जातो.
2: हे तू खूप छान सांगितलं, पण असं सगळ्या लोकांना हे कळलं पाहिजे. नाहीतर कृष्णाष्टमीचा दिवस भक्तांसाठी महत्वाचा असतो म्हणून कृष्ण पूजा केली की सुख समृद्धी शांती लाभते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण त्यासाठी तसं वागलं पाहिजे. आपण केवळ कृष्णाच्या साठी कर्मकांड करून उपयोग नाहीये, तर नवीन अर्थ लावले म्हणजे कृष्णांनी जसं सगळ्यांचं संरक्षण केलं आणि चांगल्या गोष्टींसाठी तो पाठीशी उभा राहिला तसं आपण वागलं पाहिजे. उपद्रवी कंसाचा वध केला, शत्रू गारद केले, कालिया मर्दन केलं, शत्रूचा विनाश केला, हे तर लक्षात ठेवलं पाहिजे ना.
1: गोवर्धन पर्वत उचलून गोकुळास भीषण पर्जन्यापासून वाचवले.
2: खरंय ग.
1: आणि युधिष्ठिरास उपदेश आणि महाभारतात अर्जुनास ऐन महायुद्धाच्या वेळी भगवद्गीता सार सांगून त्याच्या विकल मनास धीर दिला आणि युद्धास प्रवृत्त केलं.
3: यावरून असं लक्षात आहे की कृष्ण हा एक संकट विमोचक असा महान योद्धा, प्रेमळ मित्र आणि महान गुरु असा होऊन गेलेला आहे. भगवत गीतेत त्यांनी केलेला उपदेश सगळ्यांना माहितीच आहे, कर्मण्येवारी कारस्ते महापरेशी कदाचित.
2: ते अगदी बरोबर आहे ग, पण तो स्वतः लढला नाही. महाभारतामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी अर्जुनाचा तो सारथी झाला आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला. त्यांनी गीता सांगितली आणि तू सांगितलंस ना आता कर्मणे वाधिकार असेल, ते त्यांनी खूप चांगला उद्देश आपल्याला दिलाय. म्हणून गीतेचा अर्थ जरी तो जुना झाली असली गीता, तरी नवीन अर्थ
3: लक्षात घेतला पाहिजे,
2: समजून घेतला पाहिजे.
1: थोडक्यात कृष्ण म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन.
2: करेक्ट.
1: शांततेने, करुणेने, प्रेमाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिलेले उत्तर एखाद्या प्रश्नावर.
2: अनेक मॅनेजमेंटची लोक कृष्ण शिष्टाई म्हणजे काय, कृष्णाचं प्रिन्सिपल्स कशी मॅनेजमेंटच्या दृष्टीने उपयोगी होती हे सुद्धा नवीन पिढीला सांगतात.
3: आवश्यकताही आहे
1: कारण माणूस म्हटल्यावर भावनांचा अतिरेक कधीतरी काय म्हणायचं, मूड स्विंग्स जे म्हणतो आपण ते होणं साहजिक आहे. पण त्यावेळी असा खमका कोणीतरी कृष्ण पाठीशी असेल तर त्यातून आपली नौका सहजगत्या तरुण जाऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यातला कृष्ण कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपणही दुसऱ्यांच्या आयुष्यात कृष्णासारखी भूमिका
2: केली पाहिजे.
1: केली पाहिजे
2: खरंच आहे, तरच ते अर्थ आहे कृष्ण जन्माष्टमी साजरं करणं वगैरे. नुसतं नवीन कपडे घालायचे, उपासाचं भरपूर पदार्थ खायचे हा त्याचा अर्थ नाहीच आहे. तू म्हणते ते बरोबर आहे अंजली. आणि कृष्णाने कृष्णाचा विष्णूचा अवतार ना
1: हो,
2: आणि मग त्यांनी अवतार घेतल्यानंतर या सगळ्या सामान्य जनतेला एक शांत असं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला, संकट निवारली, बंदीशाळेत जन्म झाला.
3: आजकाल लोकांनी लक्षात घेतली आहे की समाजात अशी शांतता, असं प्रेम, असं समजदारी ही उपलब्ध झाली पाहिजे.
2: आणि कुणी अन्याय केला तर त्याच्यावरती प्रति हल्ला केला पाहिजे, अन्याय मोडून काढला पाहिजे. हे सगळं आवश्यक आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या विविध लीला,
1: शक्ती, ताकद ही नेहमी चांगल्या बाजूने लावली तर ती खरी कृष्ण शिष्टाई होईल.
2: खरंय खरंय.
1: आणि खरेच त्या कृष्णाच्या विविध लीला, शौर्य गाथा हे सांगताना एक कविता माझ्या वाचनात आली. ती अशी की जगनियंत्याने श्रीकृष्ण अशी व्यक्तिरेखा देखिली की त्याच्या मृत्यूची तयारी त्याच्या जन्म आधीच झालेली. जगनियंत्याने श्रीकृष्ण अशी व्यक्तिरेखा रेखली की त्याच्या मृत्यूची तयारी त्याच्या जन्म आधीच झालेली. अनेक व्यूह रचले गेले कृष्णाला जीवे मारण्यास, पण अवतारी श्रीकृष्ण सारे विसरून बागडले आपल्या बालपणात. दही दूध लोणी आणि सवंगड्यात लीलया रमले गोकुळातील गोप गोपिकात, तेव्हा सर्वांच्या मुखी एकच नाम, घनश्याम घनश्याम घनश्याम.
3: असा हा श्रीकृष्ण गोविंद हरी, पांडवांचा सखा असा मुरारी. पांचालीचा भाऊ राया, वस्त्रे पुरवली रक्षिणी काया, दर्शविला तिचा अपमान, जागविला तिचा स्वाभिमान. तसा कृष्णेचा सखा हरी होता नित्य तिचा कैवारी.
2: अरे वा, बऱ्याच कविता व्हायला लागल्या तुम्हाला. अगं हा अर्जुनाचा कुशल सारथी, महायुद्ध टाळण्यासाठी केली शिष्टाई, पण अटळ झाले महायुद्ध जेव्हा, पार्थाची गात्र झाली सिदंती जेव्हा, उपदेश केला महान त्यांनी तेव्हा. आणि तो उपदेश आजवर ऐकू येतोय आपल्याला. त्याच्या गीतेपाशी आपण बसल्यानंतर त्या उपदेशाचा अर्थ खरा समजून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की जुन्या दिवसांमध्ये, जुन्या उपदेशामध्ये सुद्धा आजच्या आयुष्याला पुरणारा अर्थ किती मोठा लाभलाय. असा
1: लोकोद्धारी श्रीकृष्ण कृष्ण अवतार आज जन्मदिनी त्याचे 8वे साक्षेप. कृष्णचरित्र ते रसाळ सरस, नतमस्तक मी त्या युगंधरास, नतमस्तक मी त्या युगंधरास.
3: हो, असे कृष्णचरित्र लीलांनी, क्रीडांनी, उपदेशांनी, धैर्याने, कृष्ण शिष्टाईने, समजावलेले, भारलेले असे सांगितले जाते.
2: याची आठवण कृष्ण जन्माष्टमीला केली पाहिजे. नवीन नवीन मुलांना हे सगळं सांगितलं पाहिजे.
3: अगदी खरंय. नंतर दही हंडी फोडून दुसऱ्या दिवशी गोपाळ कार्यात करून त्याचं पारणही केलं जातं. पण भारताच्या बहुतेक भागात ही कृष्णाष्टमी अगदी आनंदाने, उत्साहाने
2: केली जाते. अगदी बरोबर. आणि श्रीकृष्णाप्रमाणेच आपले सद्गुण आपल्यात यावेत म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं पाहिजे की सगळ्या मुलांनी या कृष्णाच्या उपदेशाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे, तेव्हाच खरं होईल. निन जुने.

0: श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते. आज महाराष्ट्राबाहेर आलेल्या नक्षलवाद्यांच्या छायेत वावरणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यात राहून गेल्या 2 तपाहून अधिक काम करणाऱ्या सुनीताताई गोडबोले यांच्याशी मी बोलणार आहे. सर्व प्रकारची सुख सुविधा यांचा त्याग करून डॉक्टर राम गोडबोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता गोडबोले यांनी छत्तीसगड मधील बस्तर गाठलं आणि 2 तपाहून अधिक काळ आरोग्य, शिक्षण, कुपोषण यावर काम केलं. आज त्यांच्या मुलाखतीद्वारा त्यांच्या कार्याचा परिचय करून घेऊया. नमस्कार सुनीताताई.
1: नमस्कार.
0: तुम्हाला भेटून फार आनंद झाला. आपण मूळच्या कुठल्या आणि थोडं बालपणाविषयी सांगून आपल्याला समाजसेवेचं बीज कोणाकडनं मिळालं ते थोडं सांगा.
1: हा, मी तसं माझं जन्म, शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे सर्व माझं पुण्यामध्ये झालं. आणि मी जेव्हा मास्टर ऑफ सोशल वर्क केलं त्याच्या आधी महाविद्यालयीन जीवनामध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या छात्र संघटनेची, विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ती म्हणून काम करत होते. आणि हे काम करत असताना आम्हाला समाजाच्या विविध म्हणजे प्रश्नांची पण ओळख या सगळ्या संघटनेमार्फत करून दिली जात असते. आमच्या अभ्यास वर्गातून, आमच्या कुठल्या कुठल्या प्रकल्पातून, उपक्रमातून, तर त्याच्यामध्ये मला वनवासी जीवनाविषयीच सुद्धा माहिती झालेली होती. आम्ही 1-2 अशा ठिकाणी गेलेलो पण होतो काम बघण्यासाठी म्हणून. आणि आमचे जे कोणी प्रोफेसर किंवा प्राध्यापक जे असतील ते ह्या सगळ्याची माहिती आम्हाला द्यायचे. त्याच्यातून माझ्या मनामध्ये हे म्हणजे बी रुजलं असावं की मला अशा प्रकारचं काम काही ना काहीतरी करायचं आहे. आणि मग सोशल वर्कचं जर आपल्याला सामाजिक काम करायचं असेल तर मग हा सोशल वर्कचा एक मास्टर कोर्स आहे, एम ए सोशल वर्क म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, तर तो आपण करावा असं माझ्या डोक्यात आलं आणि म्हणून मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं आणि त्याच्यानंतर ह्या कामामध्ये आले.
0: अगदी बरोबर, छान. तुम्ही आणि डॉक्टर राम कोणत्या साली या बस्तर जिल्ह्यात आलात?
1: आम्ही 1990 आलो मार्च मध्ये.
0: आणि बरीच वर्ष झाले काम करताय. तुमच्या कामाची सुरुवात कशी केली तुम्ही?
1: आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम ही जी आदिवासी लोकांमध्ये, जनजातीय लोकांमध्ये काम करणारी जी अखिल भारतीय संघटना आहे त्या संघटनेचं काम आम्ही दोघंही महाराष्ट्रामध्ये करत होतोच. तेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं पण मग या विचारांच्यामुळे आमच्या संस्थेमार्फतच आम्हाला विचारलं गेलं की तुम्ही लग्न कराल का एकमेकांशी आणि आम्हालाही अशाच प्रकारचं हवं होतं काम करणारं कोणीतरी. त्यामुळे मग आम्ही दोघांनी बोलून निर्णय घेतला की आपण लग्न करूया. आणि इकडे मग त्यांनी नंतर लग्नाच्या ठरल्यानंतर मग त्यांनी विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबाहेर जायला तयार आहात का. मग आम्ही इकडे छत्तीसगडला बस्तरला जायला तुम्ही तयार आहात का विचारल्यानंतर आम्ही तयार झालो आणि हो म्हणून सांगितलं. त्यामुळे तिथे आलो तेव्हा दवाखाना जो होता तो जवळजवळ 4-5 आधी सुरू झालेला होता पण तो डॉक्टर नसल्यामुळे मध्यंतरी बंद होता 7-8 महिने. त्यामुळे मग पहिलं काम हे डॉक्टर गोडबोल्यांचं राहिलं की ते दवाखाना सुरू केला आम्ही. तो दवाखाना सुरू करताना तिथे काही वनवास जनजातीच्या महिला आमच्या बरोबर होत्या, राहत होत्या. आम्ही आधीपासूनच 3-4 परंतु त्यांना फक्त हिंदी बोलता येणं आणि थोडंफार लिहिता येणं एवढंच येत होतं. बाकी जे त्यांचं व्यक्तिमत्व विकास आहे, एकूण समाजाविषयीचं ते दर्शन आहे ह्या सगळ्याकरता म्हणून माझी नियुक्ती झालेली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या ज्या 18-22 वयोगटातल्या मुली होत्या, खरं म्हणजे महिला म्हणणंही चुकीचं होईल, तर या मुलींना प्रशिक्षण देणं आणि त्यांना म्हणजे त्यांच्यातलं चांगलं आपण शिकून त्यांना आणखी नवीन काही आपल्याला देता येईल का त्या सगळ्या विचारांसाठी म्हणून मला माझं इथे म्हणजे काम सुरू झालं.
0: आणि मग तुम्ही त्या भाषा शिकायचं ठरवलं कारण संवाद हा फार महत्वाचा असतो आणि मातृभाषेतनं संवाद फार आवडतो लोकांना. आपल्या भाषेत कुणीतरी बोललं की आपलेपणा वाटतो. तुम्ही कुठल्या भाषा शिकलात?
1: हो, झालं असं की 1991 मग इथे मुलींचं वसतिगृह सुरू करायची कल्पना आली पुढे. कारण त्याचं कारणही असं झालं की आज जो आमचा छत्तीसगड आहे, 2000 जेव्हा स्वतंत्र छत्तीसगड राज्य झालं त्याच्या आधीचा छत्तीसगड हा खूपच वेगवेगळ्या प्रश्नांशी झुंजत होता. आजही झुंजतो आहे पण आज बऱ्यापैकी प्रश्नांची उकल व्हायला लागलेली आहे. परंतु त्यावेळेला शिक्षण, स्वास्थ्य, म्हणजे काय आपण दळणवळण या सगळ्याच गोष्टींमध्ये इथलं क्षेत्र हे मागे होतं. त्यामुळे मागास नव्हतं, मागे होतं. आणि त्यामुळे त्या आमच्या असं लक्षात आलं की इथे मुलींचं एक वसतिगृह आपण सुरू केलं पाहिजे आणि म्हणून मग 1991 साली आम्ही वसतिगृह सुरू तर केलं. अगदी छोट्या छोट्या 6 वर्षाच्या मुली आल्या, मग त्या मुलींची त्यांची इथली भाषा गोंड समाज आहे इथे माडिया गोंड, त्यामुळे त्यांची जी भाषा आहे ती खूप तशी वेगळी आहे. म्हणजे थोडस म्हणावं असं दक्षिणी ज्या भाषा आहेत तेलुगू त्याच्यामध्ये तेलुगू किंवा मल्याळम ते सुद्धा बरेचसे शब्द आहेत. तर ही भाषा आपण शिकली पाहिजे असं माझ्या लक्षात आलं, कारण ती भाषा शिकली नसते तर त्या मुलींशी संपर्क कसा करणार, संवाद कसा साधणार आणि त्यांना आपलंसं तरी कसं करणार. म्हणून मग त्या मुलींच्या बरोबरच राहून राहून मी आता बस म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, ऊठ म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, इकडे जा तिकडे ये वगैरे वगैरे असे शब्द शिकत शिकत मग ते रोज दिवसभर ऐकायचे आणि रात्री मग ते काय म्हणजे वहीमध्ये लिहून काढून ठेवायचं की याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, मग त्याचं थोडस ग्रामर काय आहे म्हणजे व्याकरण ह्या भाषेचं नेमकं काय आहे, भूतकाळ असेल तर कसा शब्द तो फिरतो ते म्हणजे क्रियापद वगैरे असं ते सगळं मी माझं माझंच शिकत मला
0: बऱ्यापैकी म्हणजे भाषा यायला लागली. अरे वा, फार छान. पण तुम्हाला नक्षलवादी एरियामध्ये काम करायला भीती नाही वाटली?
1: आम्ही जेव्हा आलो तेव्हा नक्षलवादाचा एवढा बोलबाला नव्हता, म्हणजे होता पण खूप अगदी अबुजमाड, जे अबुजमाड म्हणून ह्या बस्तरचा एक 5-6 हजार किलोमीटरचा प्रदेश आहे की जो प्रचंड झाडी आणि याच्यानी थोडे मोठे पहाड वगैरे असं ह्यांनी वेढलेला आहे, त्यामुळे म्हणजे तोही आता छत्तीसगड मध्ये आणि त्याचे पण जिल्हे झालेले आहेत तो भाग वेगळा, पण त्याच्यामुळे त्या भागामुळे तिथेच ते कॉन्सन्ट्रेट झालेले होते थोडस त्यांचं. नंतर 2003-04 आसपास त्यांचं पुन्हा एकदा वाढलं, परंतु आम्ही गेलो तर त्या काळामध्ये असं खूप चालेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही खूप मुक्तपणे या सगळ्या गावांमधून जात होतो. आणि मला तर जेव्हा भाषा यायला लागली तेव्हा मी सांगितलं की आता माझी मी एकटी जाणार गावामध्ये, मला कोणत्याही मुलीची बरोबर वगैरे गरज नाही. मग त्या बायकांना इतकं कौतुक वाटायचं की अरे त्यांना गोंडी कसं काय बाबा, ही तर शहरी दिसते बाई आणि हिला गोंडी कसं येतं, असं त्यांना खूप मजा वाटायची. आणि
0: मला असं वाटतं की तुम्ही भाषा त्यांची बोलायला लागल्यावरती त्यांचा तुमच्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स म्हणजे ह्या आपल्या हा नक्कीच वाढला असणार. आणि आणखी एक प्रश्न असा येतो नेहमी माझ्या मनात की आदिवासी जमातींवर अंधश्रद्धा व्यसनाधीनता याचा पगडा तुम्हाला कितपत जाणवला?
1: हो खूप आहे, अजूनही आहे दुर्दैवानी, कारण म्हणजे मांत्रिकाकडे जाणं बरं नसलं तर आत्ता परवा 2 आठवड्यापूर्वीचीच गोष्ट, आम्ही आता सध्या आमच्याकडे एक डॉक्टर आलेले आहेत, आम्ही एका गावामध्ये ओपीडी चालवतो म्हणजे ज्याला मोबाईल डिस्पेन्सरी म्हणता येईल अशा प्रकारची दर सोमवारी. तर तिथे जे मूल आलं होतं ते मूल 2-4 वेळा त्याची आई येऊन मला त्याला जे काही आजार झाला होता त्याचं औषध, मग त्याला प्यायला त्या बाईला दूध येत नव्हतं म्हणून मग त्याला दूध पावडर दिली त्या मुलाला आम्ही, असं सगळं त्याला कसं पाजायचं वगैरे सगळं सांगितलं, औषध प्रत्यक्ष पाजून दाखवलं की ते कसं पाजायचं वगैरे. तर ते ती करत होती हे ती 2 वेळा जेव्हा आली तेव्हा सांगितलं, पण नेमकी नंतर पुन्हा 2 सोमवार आलीच नाही. मग आम्ही म्हणजे तिच्या घरी म्हणजे मी नाही जाऊ शकले पण डॉक्टर गोरबोले त्यांच्या घरी गेले होते आणि तेव्हा ती बाई त्या मुलाला घेऊन मांजरेकाकडे गेली होती. का तर म्हणे त्याला ताप येतोय, अहो 9 महिन्याच्या मुलाचं वजन जर 1.5 किलो असेल तर त्याचं काय होणार?
0: खरं खरं. आणि ही तर
1: आमच्याकडे आमच्या दोघां तिघांमध्ये इतकी चर्चा झाली की बापरे, म्हणजे त्यांना असं का वाटलं नाही की अरे बरं ती इमाने इतबार आहे खरं, म्हणजे दूध वगैरे पाजत होती म्हणजे पावडर दूध, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वा छान आता आपण सांगतोय तसं तसं ही करेल
0: बरोबर,
1: पण तिने धक्का दिला म्हणजे त्या मांत्रिकाकडे जाऊन. पण एवढा एक चांगलं झालं की तो मांत्रिकाने मग ते दूध पावडर वगैरे द्यायला परवानगी दिलीये, त्यामुळे आता आज पुन्हा गेलेत आमचे कार्यकर्ते तर त्यांना मी म्हणलंय की एक भेट देऊन या म्हणजे कळेल आपल्याला काय झालंय काय नाही.
0: बरोबर बरोबर. आजही खेड्यापाड्यामध्ये काय किंवा इव्हन शहरामध्ये सुद्धा काय या मांत्रिका तांत्रिकाकडे जाण्याची काही टक्के लोकांमध्ये वृत्ती आहेच आहे, पण तुम्ही हजारो लोकांना औषधोपचार दिलेत, 9,000 पेक्षा अधिक अनेक ठिकाणी दवाखाने चालवले आहेत आणि समुपदेशन तुम्हाला करायला लागतं, ते समुपदेशन कशा कशाच्या संदर्भात करायला लागतं?
1: समुपदेशन माझा काय झालं, मी एका शासकीय बाल कल्याण समिती म्हणून जी काय म्हणू आपण त्याला अज्ञान मुलांसाठी म्हणजे 0 ते 18 वर्षाच्या वयातल्या मुलांसाठी जो कायदा आहे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट म्हणून त्याच्यासाठी म्हणून जी एक बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे असते संपूर्ण भारतात आहे ती तर त्या समितीवरती माझी नियुक्ती होती आणि त्या नियुक्ती अंतर्गत ज्या ज्या केसेस आमच्या समोर यायच्या मग त्याच्यामध्ये घरातून पळून जाऊन मुलाबरोबर एखाद्या पळून जाणं किंवा बालमजुरी हे म्हणजे काय निषेध आहे त्याला म्हणजे करायचं नाहीये बालमजुरी त्यांनी शिकलं पाहिजे म्हणून तो बालमजुरी कायदा आलेला आहे तर तो त्याच्यासाठी ती मुलं काय त्यांना काहीच माहिती नसतं घरच्याला तर काहीच माहिती नसतं आई वडिलांना म्हणजे कित्येक वेळेला असं झालंय नाही मुझे तो मालूम नाही था वो कब चली गई म्हणजे आंध्रमध्ये ते मिरची तोडायला मुलगा किंवा मुलगी त्यांच्या मित्रांबरोबर किंवा गावातल्या लोकांबरोबर गेलाय आणि आई वडिलांना पत्ताच नाहीये
0: बरोबर
1: कुठे गेले तर नाही त्यांच्याबरोबर गेले कुठेतरी अरे असं कसं म्हणजे इतका हे सगळं समुपदेशन त्या मुलांचं म्हणजे मुलगा मुलगी कोणा असेल त्यांचं त्यांच्या आई वडिलांचं आणि हे सगळं म्हणजे मला खूप असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनाचा गंभीरपणे विचार करणं हे तुम्ही किती आवश्यक आहे ह्या मुद्द्याला धरून मला ते नेहमी समुपदेशन करायला लागायचं
0: बरोबर फार छान कारण या सगळ्या लोकांना मूळ प्रवाहाकडे आणण्यासाठी शिक्षण आणि संस्कार आणि पुन्हा तिथे ते सातत्य पळून न जाणे अर्धवट न सोडणे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मग तुम्ही एकटं कुटुंब तुमचं कसं पुरं पडणार मग तुम्हाला आणखी कार्यकर्ते मिळालेत का
1: हो सुदैवाने आमच्या आम्ही इथलेच म्हणजे स्थानिक ज्याला आपण म्हणू तसे स्थानिक कार्यकर्ते तयार करण्यामध्ये खूप यशस्वी झालेलो आहोत संख्या थोडी कमी आहे काही जण येतात 3-4 वर्ष काम करतात मग परत सोडून देतात कोणाचं कारण मुली वगैरे असतील तर त्यांचं लग्न ठरतं मुलगा असेल तर मग घरचे म्हणतात आता तुला घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे शेतीची वगैरे त्यामुळेही त्यांना घरी जावं लागतं पण आतापर्यंत आमच्याकडे 8-10 कार्यकर्ते आता सध्या आम्ही 5 वनवासी कार्यकर्ते आणि आम्ही 3 जण असे आम्ही 7-8 कार्यकर्ते काम करतो पण आतापर्यंत साधारण 8-10 कार्यकर्ते येऊन आमच्याकडे काम करून गेलेले आहेत आणि मला अभिमान आहे की इथले स्थानिक कार्यकर्ते निर्माण करण्यामध्ये आम्ही म्हणजे नेहमी त्याच्यावरती भर देतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला हळूहळू यशही मिळत आहे कारण शेवटी इथे असं आहे की इथे बाहेरचा माणूस येऊन फार इथे त्याला आधी गोंडी किंवा हालबी इथे ज्या स्थानिक भाषा आहेत त्या शिकाव्या लागतात आणि तो इथे रुजणं हे फार हे असतं पण हे काय की त्यांचाही उपयोग आहे तो वेगळा आहे
0: पण बरोबर आहे असे काही ना काही कार्यकर्ते असतात की जे खरंच येतात आणि काम करायला सुरुवात करतात पण तिथले लोकल कार्यकर्ते अधिक मिळाले तर तुम्हाला जास्त फायदेशीर होणार ते तिथे राहून चांगलं काम करणार तुम्हाला अनेक अनेक पुरस्कार मिळालेत बायो कर्वे आहे मातृस्फूर्ती पुरस्कार आहे सरस्वती पुरस्कार आहे अनेक अनेक पुरस्कारांनी तुम्ही गौरवल्या गेला आहात पण त्याही पेक्षा तुम्हाला हे मोठं समाधान आदिवासींच्या जमातींना केलेली मदत दिलेलं शिक्षण त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या भाषेत साधलेला संवाद हे समाधान फार मोठं आहे तुमचं आता भविष्यकालीन काय प्लॅन आहे
1: होय होय मुलींच्या आमच्या इथून शिकून बाहेर पडलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या घरामध्ये झालेला बदल त्यांनी लग्न केल्यानंतर इथे ज्या शिकून गेल्या त्यातलं काही त्यांनी आपल्या मुलांच्यावरती त्याचा केलेला की त्यांना शिंगाळेत पाठवलं पाहिजे त्यांना अभ्यासाला बसवलं पाहिजे आपल्याला त्यातलं ते काय करतात ते समजलं पाहिजे हे जेव्हा त्या माझ्याशी बोलतात की नाही भाभी आपने सिखाया इसलिए हम बहुत अच्छा से हमारे घर में ध्यान दे पा रहे हैं ते ऐकून फार बरं वाटतं आणि सगळ्यात मोठं समाधान या

0: असं आहे की मग रेग्युलर त्यांची शाळा पण व्यवस्थित सुरू झाली, कारण आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं.
1: बरोबर, खूप मोठं काम आहे, कारण लोक देणगी एकदा देतात, खूप सोपं आहे देणगी देणं, पण प्रत्यक्ष स्वतः तिथे असणं आणि स्वतः कामासाठी झोकून देणं अशी माणसं खूप थोडी आहेत. तुमच्याकडे पाहून अक्षरशः तेथे कर माझे झुळती असं म्हणावंसं वाटतं. तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल इथल्या?
0: तरुण पिढीला असं नाही, मी तर सर्वांनाच सांगेन, कारण जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं की आर्थिक मदत तर प्रत्येकच संघटनेला संस्थेला हवी असते, कारण आम्ही सुद्धा सरकारी मदत कुठलीही घेत नाही, आम्ही संपूर्णपणे समाजाकडूनच ही मदत स्वीकारतो. याचं कारण असं आहे की समाजाला आपल्या जबाबदारीचं भान असायला हवं आणि त्यांनी आपला वाटा समाज हितासाठी स्वतःच्या हितासाठी सुद्धा उचलला पाहिजे असं एक मत आहे आमचं. आणि दुसरं असं की याच्यामध्ये काय आहे की थोडे स्किलफुल जर लोक असेल, म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक आहेत किंवा ज्याला टेक्नॉलॉजीची खूप टेक्नोसॅव्ही पण 40-45-50 कोणी आहे आणि टेक्नोसॅव्ही आहे, तर त्याला आमच्याकडे जे आम्हाला जे डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा शाळांमधून जे आता आम्ही जनजागृती, म्हणजे तुम्ही मगाशी व्यसनाधीनतेचा प्रश्न म्हणालात, तो सुद्धा इथे 5-6 वर्षाची मुलं गुटखा खाणारी दिसतात, तर त्यामध्ये सुद्धा आता या मुलांना आम्ही 6वी-7वी-8वीच्या मुलांपासूनच हे सुरू करतो की तुम्ही हे सगळं कुपोषण म्हणजे काय, व्यसनाधीनता म्हणजे काय, आणि त्याच्यातनं कॅन्सर सारख्या रोगांपर्यंत कसं आपण आपल्याला म्हणजे द्यायला लागतं वगैरे वगैरे, असं हे सगळं इतकं सोपं आहे की आणि ते हिंदीतनं देऊ शकतो कारण शाळेतल्या मुलांना सांगायचं.
1: बरोबर आहे. आणि आपण स्वतः
0: आम्हाला असे स्किलफुल जे लोक आहेत, म्हणजे त्यांना काही ना काहीतरी एक आल्या होत्या आमच्याकडे PhD होत्या त्या रिडिंग स्किल्स मध्ये, आणि इतकं सुंदर आमच्याकडे कार्यक्रम घेतले 9 शाळांमध्ये की म्हणजे आम्हाला खूप वेगळं वाटलं. आणि मुख्य म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी पण ते खूप अप्रिशिएट केलं की अच्छा हे असं पण काही असू शकतं आणि त्याच्यातनं मुलांना
1: म्हणजे थोडक्यात असं म्हणायचंय की लोकांनी तिथे यावं आणि आपली मदत स्वतः तिथे राबून थोडी करावी असं तुमचा संदेश आम्हा सगळ्यांना मिळाला. खूप छान वाटलं आपल्याशी भेटून. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कोवळ्या कळ्या फुलवताना या विषयावर. मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. समुद्रकिनारी असलेलं एक निसर्गरम्य छोटंसं खेडेगाव, अशा या खेडेगावात एक शाळा सुरू होती. हिंदू मुस्लिम अशा सगळ्या जातीधर्मांची मुलं त्या शाळेत गुण्यागोविंदानं शिक्षण घेत होती. त्या शाळेतल्या एका वर्गात पहिल्या बाकावर एक छोटासा मुसलमान विद्यार्थी बसलेला होता. डोक्यावर मुसलमानी गोल टोपी, त्याच्याच शेजारी दुसरा मुलगा ब्राह्मण, डोक्यावर शेंडी, गळ्यात जानवं, पण दोघंही एकमेकांचे घनिष्ठ मित्र. अनेक दिवसांपासून एकत्र पहिल्या बाकावर बसणारे असे ते दोघं. अशा त्या शाळेत कर्मठ असे नवीन शिक्षक आले. त्यांना एकाच बाकावर शेजारी बसणारे हे दोघं भिन्न धर्मीय विद्यार्थी पाहून कमालीचा राग आला. त्यांनी त्या मुस्लिम मुलाला वर्गात शेवटी बसायला सांगितलं. त्या मुलाला कळेना की आपली अशी काय चूक झाली की आपल्याला मागं बसण्याची शिक्षा दिली जाते आहे. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळायला लागले. पहिल्या बाकावर बसलेल्या त्या ब्राह्मण मुलाच्या डोळ्यातही पाणी आलं. मंडळी, त्या मुस्लिम मुलाचे वडील मशिदीचे प्रमुख होते, तर त्या ब्राह्मण मुलाचे वडील शंकराच्या मंदिरातले प्रमुख पुजारी. घरी गेल्यावर दोन्ही मुलांनी आपापल्या घरी ही गोष्ट सांगितली. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांनी त्या शिक्षकांना निरोप पाठवून घरी बोलावून घेतलं आणि त्या दोन्ही मुलांच्या समोरच त्या मास्तरांना सांगितलं, या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचं उच्च नीचतेचं विष पेरू नका, भिन्न धर्मियांमध्ये तेढ उत्पन्न करू नका. एवढं सांगूनच ते थांबले नाहीत, तर माफी तरी मागा किंवा ही शाळा हे गाव सोडून जा असं त्यांनी बजावलं. त्या शिक्षकांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांचे शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर त्यांच्या हातून लहान मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. मंडळी, तो मुस्लिम विद्यार्थी होता अब्दुल कलाम, जे पुढं प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले. आणि तो दुसरा मुलगा ब्राह्मण मुलगा होता रामनाथ, रामेश्वरच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा, जो पुढं आपल्या वडिलांचा वारसा चालवायला लागला. मंडळी, APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातली ही गोष्ट. मी हे पुस्तक यापूर्वीही वाचलं होतं, पण आता ते पुन्हा वाचताना ही गोष्ट प्रकर्षानं मनाला भिडली. लहान मुलं कशी घडतात, त्यांच्यावर संस्कार कसे केले जातात, याची ही गोष्ट उत्तम निदर्शक आहेत. धन्य आहेत ते कलामांचे वडील आणि रामेश्वरमच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री, ज्यांना आपल्या मुलांवर कोणते संस्कार करावेत हे कळत होतं. त्यासाठी प्रसंगी शिक्षकांची कान उघडणी करायला सुद्धा त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही. मुलं म्हणजे कोवळ्या कळ्या, त्यांना वाढवताना खूप काळजी घ्यावी लागते. जातीयतेचं धार्मिक भेदभावाचं कडक ऊन या कळ्या करपून टाकतं. मुलं निष्पाप निरागस असतात. त्यांच्या मनात जात धर्म श्रीमंत गरीब उच्च नीच यासारखे भेदभाव आपणच निर्माण करतो. आज 21व्या शतकात सुद्धा सगळी माणसं इथून तिथून एकच आहेत ही जाणीव
शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. शिक्षणातून डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक वगैरे निर्माण होतात, नक्षलवादी निर्माण होतात, दहशतवादी निर्माण होतात, एकमेकांच्या जीवावर उठतात, एकमेकांच्या रक्ताचे नरडीचे घोट घ्यायला आसुसलेले असतात. पण शिक्षणातून आम्ही माणूस निर्माण करतो का, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत असते आणि अशावेळी तिचं प्राण वाचवण्यासाठी रक्ताची गरज भासते, तेव्हा फक्त त्या व्यक्तीच्या रक्तगटाशी जुळणारं रक्त त्या व्यक्तीला हवं असतं. अशी रक्ताची बाटली मग आपण घेऊन येतो. मग ते रक्त कोणाचं आहे? तो रक्तदाता स्त्री आहे की पुरुष, हिंदू आहे की मुस्लिम, कोणत्या जातीचा आहे हे कधीही पाहत नाही. रक्त धर्म, जातीभेद, भाषा, प्रांत यासारखे कोणतेच भेद जाणत नाही. रक्ताला रक्त जाऊन मिळतं. ते आपल्याला सांगतं की माणूस हा इथून तिथून एकच आहे, बाकी सगळे भेद आपणच निर्माण केलेत. डॉक्टर कलाम एका ठिकाणी म्हणतात, समाजाला जर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, सुंदर समाजाची निर्मिती करायची असेल, तर समाजातले तीन घटक हे करू शकतात यावर माझा विश्वास आहे. हे तीन घटक म्हणजे माता, पिता आणि गुरु. जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांना घडवणारे हेच तीन घटक महत्त्वाचे होते. मग ते साने गुरुजी असतील, स्वामी विवेकानंद असतील, शिवाजी महाराज असतील वा जगातील अन्य कोणीही महापुरुष. मंडळी, अब्राहम लिंकन यांनी लिहिलेलं हेडमास्तरास पत्र या दृष्टीनं खूप सुंदर आहे. या निमित्तानं आपण ते आवर्जून वाचा. ज्याची पुन्हा पुन्हा पारायणं करावीत असं ते आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी त्याचं मनन करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. आपल्याला उद्याचा सुंदर समाज निर्माण करायचा असेल तर आज या कोवळ्या कळ्यांना जपलं पाहिजे. भोवतालच्या विषारी वातावरणात त्या करपणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना प्रदूषणरहित हवा, अन्न आणि पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. जातीभेद, धर्मभेद यासारखे या विरहित असलेले संस्कारांचं सेंद्रिय खत त्यांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, मना घडवी संस्कार. हा अंधार दूर करणारा तेजस्पर्श कोणता? जो कलामांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार रूपानं केला, जो पक्षी लक्ष्मण शास्त्री यांनी आपल्या मुलांवर केला, जो वेगवेगळ्या ध्येयवेड्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर केला, तो तेजाचा स्पर्श आम्हीही देण्याची आवश्यकता आहे. या तेजस्पर्शानं मनाचा गाभारा उजळून निघेल. हा मनाचा गाभारा उजळला की आयुष्यातलं प्रकाश पर्व सुरू व्हायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 39 अधिभौतिक तापांचे वर्णन। नाना व्यथांचे निरसन होण्यासाठी कडू औषध व ते बळजबरीने दिले जाते त्याला अधिभौतिक ताप म्हणतात। नाना वेलींचे रस काढे कडवट डोस घेतल्याने जीव कासावीस होतो याचे नाव अधिभौतिक। जुलाब आणि वांतीवर औषध देतात, कठीण पथ्य सांगतात, अनुपान चुकले तर कठीण संकट आहे असे सांगतात याचे नाव अधिभौतिक। गाठीवर शस्त्रक्रिया करणे, तप्त सळईने डाग देणे त्यामुळे प्राण्याला दुःख होते याचे नाव अधिभौतिक ताप। तप्त सळईने डाग देतात, बिब्बे घालतात, नाना दुःखांनी दुःख होते, दळवा लावतात याचे नाव अधिभौतिक। खूप रोग, खूप औषधे त्याच्या आठवणीने देखील प्राणी दुखावतो याचे नाव अधिभौतिक। पंचक्षाऱ्याला बोलवले की तो धूर निर्माण करून नाना यातना देतो याचे नाव अधिभौतिक। दरोडे घालून दरोडेखोर जातात, जाताना यातना देतात त्यामुळे मनाला दुःख होते याचे नाव अधिभौतिक। आगीचा चटका बसतो त्यामुळे दुःखी प्राणी ओरडतो, त्रास झाल्यास विव्हळतो याचे नाव अधिभौतिक। नाना सुंदर मंदिरे त्यातील नाना रत्नांचे भांडार मनोहर वस्त्रे आगीत खाक होतात। नाना पदार्थ, नाना धान्य, नाना पात्रे, नाना अर्थ माणसे जळून खाक होतात। शेतामध्ये आग लागते, धान्य गवताच्या गंजी मळणीला आलेले धान्य कोठार ऊस अकस्मात जळून जाते। अशी आग लागली किंवा कोणी लावली पोळले की हानी झाली, आग झाली याचे नाव अधिभौतिक। असे अनेक प्रकारचे अग्नीचे आघात त्यामुळे दुःखामुळे चित्त विचलित होते याचे नाव अधिभौतिक। हरवतं, विसरतं, सांडतं, नाचतं, गहाळ होतं, तुटतं, पडतं, असाध्य होतं याचं नाव अधिभौतिक। नाना प्राणी स्थानभ्रष्ट होतात, पशु हरवतात, कन्या पुत्र गहाळ होतात याचे नाव अधिभौतिक। दरोडेखोर किंवा वैरी अचानक संहार करतात, घरे लुटतात, गोधन पळवून नेतात याचे नाव अधिभौतिक। नाना धान्य केळी कापून नेतात, पानमळ्यात मीठ घालतात, असे नाना आघात करतात असे याचे नाव अधिभौतिक। पेंढारी काळीज खाऊ लोक, किमियागार भुलवणारे लोक, दरोडेखोर अचानक लुटतात, वाटमारे लोक द्रव्य घेऊन पळून जातात, नाना अलंकार काढून नेतात, उंदीर नाना वस्तू पळवतात याचे नाव अधिभौतिक ताप। वीज पडते, थंडी पडते, पावसात प्राणी सापडतो, एखाद्या वेळी महापुरात बुडतो याचे नाव अधिभौतिक ताप। भोवरे वळणे आणि धार, पुरात लाकडे विंचू अजगर वाहून जातात त्यात प्राणी सापडतो, खडकाच्या बेटावर अडकतो, बुडता बुडता वाचतो, मनासारखा संसार नाही, कुरूप कर्कश्य क्रूर स्त्री विधवा कन्या मूर्ख पुत्र याचे नाव अधिभौतिक ताप। भूतपिशाच्य लागलं, अंगावरून वारे गेले, चुकलेल्या मंत्राने प्राणी बावचळला याचे नाव अधिभौतिक ताप। ब्रह्मसंबंध शरीरामध्ये अनेक वर्षांपासून त्रास देतो, शनी महाराजांचा धोका होतो याचे नाव अधिभौतिक ताप। नाना ग्रह काळ वार काळ तिथी घात चंद्र घात वेळ घात नक्षत्र याचे नाव अधिभौतिक ताप। शकून पाहण्यास उपयोगी असलेले पक्षी पिंगळा आणि पाली होला कावळा यांच्यामुळे निर्माण होणारी काळजी म्हणजे अधिभौतिक ताप। असे हे अधिभौतिक ताप अनेक असून याच्यातील काही वर्णने आपण पुढील भागामध्ये पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं स्मरण हेच प्रत्येक साधनाचं मर्म आहे. ऐका, एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानाने गाड्या सोडल्या, सोनं आणि दगड अधिकाऱ्यांचे हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबास खायला घातला. तसं भगवंताच्या दृष्टीनं विद्वान आणि अडाणी दोघंही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असं मुळीच नव्हे. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडवण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो. विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्यरूप नाही. लक्षात घ्या, विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेनं आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचं नाम घेऊन मजेनं तरून जातात, पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोचतं की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीनं घ्यावं, असे चिकित्सा करत बसतात. आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानानं चिकित्सा करायचीच, तर नाम घेत करावी. ज्याच्या अंगी मीपणा आहे त्यानं चूक केली तर भगवंत त्याचं प्रायश्चित्त देतो, पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणानं झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीनं तो क्षमा करतो. आपण आपलं मागलं घडलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. प्रत्येक भक्तानं साधनाचे कष्ट स्वतः सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही, फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपलं मन आपणच आवरलं पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळवलं पाहिजे. साधन करत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत. इतर साधनांचे कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम घेतल्यानं साधतं, पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे. प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्यानं एका नामाची कास धरावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्यानं आपोआप नाहीशा होतात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. आज सुद्धा एक अशीच विलक्षण कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्ही अंतरंगच्या प्रत्येक भागाला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचे मी आभार मानते. वळूया आजच्या आपल्या कथेकडे. आजच्या कथेचं नाव आहे कृपाळू हनुमानदास बाबा. हनुमानदास बाबांचा जन्म सियालकोटचा. बाबांच्या घरी मोठी जमीनदारी आणि दुकानदारी होती. बाबांचे घराणे लढवय्या आणि क्रांतिकारी होते. मातोश्रींच्या निधनानंतर श्री बाबा अस्थिविसर्जनासाठी नाशिकला आले होते. त्यांना नाशिक खूपच आवडले. गोदावरी नदी पंजाबच्या लोकांना खूप प्रिय असल्याने बाबांनी नाशिकला वास्तव्य करायचे ठरवले. वयाच्या 12व्या वर्षीच बाबांना विरक्ती आली होती, त्यामुळे त्यांनी जमीनदारी आणि दुकानदारी वाटून टाकली आणि प्रपंचातून मुक्त होऊन तरुण वयातच साधनेसाठी बाहेर पडले. त्यांची साधना खूप कठीण होती. साधनेच्या काळात ते अत्यंत निबिड अरण्यात जंगली पशूंच्या सहवासात मानवास दुष्प्राप्य अशा ठिकाणी राहत तेथे त्यांनी साधना केली. आसे तू हिमाचल भ्रमण केले आणि कोटमगाव येवला येथे कुटिया बनून राहिले. तेथे काही वर्ष वास्तव्य केल्यानंतर ते गोदावरी नदीच्या तीरी आले. या नदीशी त्यांचे विशिष्ट नाते होते, त्यामुळे त्यांनी तेथेच राहायचे ठरवले. बाबांचे गुरु अलाहाबाद प्रयाग येथे राहत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य साधना केल्यानंतर ते गुरुकृपा मिळून लोककल्याणासाठी बाहेर पडले. बाबांना विशिष्ट पंजाबी भाषेत बोलणे आवडत असे, त्यामुळे ते भक्तांशी या भाषेत वार्तालाप करीत. ते काश्मीरच्या राजघराण्याच्या गुरुस्थानी असल्याने काश्मीर ते कन्याकुमारी असे त्यांचे भ्रमण असे. सप्तशृंग गडावर त्यांचा अनेकदा निवास असायचा. ब्रह्मगिरी ते सप्तशृंग गड अशी एक विशिष्ट साधना त्यांनी केलेली होती. जी साधना केवळ नवनाथांनी केली होती ती करण्याचे धारिष्ट्य बाबांनी दाखवले होते. त्यात ते यशस्वी देखील झाले होते. मक्का मदिन्याच्या अनेक सफरी त्यांनी केल्या होत्या. जगदीश लेले नावाच्या त्यांच्या एका निस्तीम भक्ताला त्यांनी एकदा नाशिकला येण्याचे रहस्य सांगितले होते. जगदीश, देख वो फोटो, उसने मुझे बहुत जोर से पुकारा, इसलिए मैं यहां आ गया. तो फोटो रामदास स्वामींचा होता. जगदीश लेले यांनी बाबांच्या बाबतीतला एक प्रसंग वर्णन केला आहे. ते लिहितात, सन 1964 मध्ये मी एकदा श्री बाबांच्या दर्शनाला धुनीवर गेलो होतो. बाबा धुनी प्रज्वलित करून त्यांच्या आनंदात निमग्न बसले होते. मी श्री बाबांना नमस्कार केला तर ते म्हणाले, बैठ जा, जरा शांती से बैठ, अरमान कर, कल से हिंदुस्तान की सबसे बड़ी कुर्सी खाली होने वाली है. मला नीट से कळले नाही, मात्र दुसऱ्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यावेळेस मला श्री बाबांच्या वरील वाक्याचा अर्थ कळला. हनुमानदास बाबा समोरच्या व्यक्तीचे भविष्य बरोबर सांगत असत. ते सन्मार्गाने जगण्याची प्रेरणा देत. काम करावे, प्रामाणिक राहावे असा संदेश त्यांनी कायम दिला. बाबांची एक खासियत होती, ते प्रत्येकाकडून एक रुपयाच दक्षिणा घेत असत. कुणी नोट ठेवली तर ते रागवून त्याला काढून देत. ते भक्तांना नेहमी सांगत, कुछ दान धर्म करते जाओ. त्यांना दांभिक लोक अजिबात आवडत नसत. कुणी दांभिक त्यांच्या समोर आला तर ते रौद्र रूप धारण करीत असत. एकबोटे नावाचे बाबांचे एक निस्सीम भक्त होते. ते सोमवार पेठेत राहत असत. ते कधीही बाबांच्या शब्दाबाहेर जात नव्हते. बाबांच्या दर्शनासाठी नित्य येत. बाबा त्यांना सांगत, मास्टर कुछ दान धर्म करो. मास्टर खिशातून फुल ना फुलाची पाकळी काढून ठेवत. एकदा त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. ते बाबांसमोर येऊन उभे राहिले. बाबा नेहमीप्रमाणे म्हणाले, मास्टर कुछ दान धर्म करो. एक बोटे कळवळून म्हणाले, बाबा आज मेरे पास कुछ नाही है. बाबा म्हणाले, झूट मत बोल, तुझ्या खिशात 4 आणे आहेत, ते दे. एक बोटे यांनी ते दुसऱ्या दिवसाच्या खर्चासाठी ठेवलेले होते. अंतर्यामी बाबांना ते कळले. त्यांनी भक्ताची परीक्षाच पाहण्याचे ठरवले होते. एकबोटेंनी ते 4 आणेही त्यांना काढून दिले. बाबांनी हसत हसत त्यांना आशीर्वाद दिला, आजपासून तुला काहीच कमी पडणार नाही, खुश राहो. एकबोटेही समाधानाने घरी गेले. बाबा नेहमी म्हणत, ईश्वर को तुम क्या दे सकते हो. ईश्वर जिसने यह सृष्टी बनाई उसको तुम क्या दोगे. ईश्वर को किसी भी चीज की जरूरत नहीं रहती. ईश्वर इंसान का हमेशा भला चाहते है. उसको सिर्फ प्रेम भाव चाहिए. वो प्रेम का सत्य का चहेता है. तुम सबको मदद करने की सोचो, यह सोचो कि तुम क्या दे सकते हो. हनुमानदास बाबा धुनी पेटवून तिच्या सान्निध्यात बसत.
दिल्ली दरवाजाजवळ असलेल्या चास्कर वाड्यात त्यांच्या कुटियामध्ये नित्य जेवणावळ चालत असे. सीतामाई जोशी नावाच्या त्यांच्या भक्त स्वयंपाक बनवून खाऊ घालत असत. सीतामाईंनी बाबांची जितकी सेवा केली ती करण्यासाठी भाग्यच लागतं असे त्या नेहमी म्हणत. बाबांची धुनीची खोली छोटी होती, आत स्वयंपाक घर होते. बाबा प्राण्यांवरही फार प्रेम करत. त्यांच्याकडे एक मांजर होते, ते प्रेमाने त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असे. एकदा बाबा जगदीश यांना म्हणाले, जगदीश कल से इसका तिल तांदूळ खत्म हो गया. दुसऱ्या दिवशी ते मांजर चौकातील विहिरीत पडून मेले. बाबांना जे काही सांगायचे असे ते असे ते क्षणार्धातच सांगून टाकत असत. 26 ऑगस्ट 1975 रोजी बाबांनी महासमाधी घेतली. लेले यांनी हा प्रसंग त्यांच्या सद्गुरु महात्म्य या पुस्तकात वर्णन करून ठेवला आहे. ते लिहितात, मग सर्व भक्तांची एकच लगबग उडाली. सूरजबंस जांदे आले, सर्वांना जमेल तसे कळवण्यात आले आणि बाबांची मिरवणूक काढण्यात आली. सूरजबंस जांदे यांच्या जमिनीवर बाबांना समाधी देण्यात आली. बाबांनी आधीच सांगून ठेवले होते, मुझे जलाना नाही, दफन कर देना, हमारी मिट्टी भी बोल के उठेगी, हेमा पीर हेमा बाबा की जय, म्हणत त्यांना समाधी देण्यात आली. जांदे यांचे जावई बेरी यांनी अहोरात्र काम करून 2 दिवसात समाधीस्थान उत्तम बांधून घेतले. कन्नमवार पुलाजवळच्या या समाधीवर आजही शेकडो भक्त डोके टेकवण्यासाठी येतात. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो लवाद या विषयावर आपण गप्पा मारतो आहोत कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय याच्याबद्दल आपण गप्पा मारत होतो.
1: हो.
0: आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय न्यायालये केव्हा नाकारू शकतात?
1: जर का त्या दोन देशांमधील व्यक्ती किंवा संस्थांमधील मतभेदांचे किंवा वादाचे मुद्दे हे भारतातील प्रचलित कायद्यानुसार लवादाच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकत नसतील तर भारतातील सक्षम न्यायालय त्या आंतरराष्ट्रीय लवादांच्या निर्णयाची अर्थात ज्याला आपण फॉरेन आर्बिट्रल अवॉर्ड म्हणतो त्याची अंमलबजावणी भारतात करण्यास नाकारू शकतात.
0: जर आपल्या केंद्र सरकारचे सार्वजनिक धोरण याला जर आड येत असेल तर मग त्याचा परिणाम काय होतो?
1: काही वेळ काय होतं की अशा आंतरराष्ट्रीय वादांमध्ये दुसऱ्या देशाच्या आणि आपल्या देशाच्या सरकारांच्या पब्लिक पॉलिसीमध्ये अर्थात सार्वजनिक धोरणांमध्ये फरक असू शकतो. परंतु जर का त्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय हा आपल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक धोरणाच्या आड येत असेल तर मात्र निश्चितच आपली भारतीय सक्षम न्यायालये त्या लवादांच्या निकालाची अंमलबजावणी नाकारू शकतात.
0: पण मग अशा परिस्थितीत तो जो पक्ष असतो त्याला काही संरक्षण मिळत नाही?
1: तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे. जो पक्ष आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भारतातील सक्षम न्यायालयाकडे अर्ज करतो त्याचा हा अर्ज सुनावणीनंतर आपण आधी बघितलेल्या कारणांवरून रद्द झाला किंवा न्यायालयाने त्याच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली किंवा नाकारली असेल तर त्या पक्षाच्या दुसऱ्या विनंती अर्जावरती त्वरित सुनावणी घेऊन न्यायालय जर का त्यामध्ये तथ्य आढळलं तर त्याला योग्य ते संरक्षण देतं. अर्थात विरुद्ध पक्षाला त्या निर्णयाच्या अंमलबजावणीपोटी योग्य ती सिक्युरिटी देण्याचा हुकूमही देतं.
0: जर न्यायालयाची खात्री झाली तर मग अशा त्या लवाद निर्णयाची अंमलबजावणी कशी काय करतात?
1: जर का भारतातील सक्षम न्यायालयाची खात्री झाली की तो आंतरराष्ट्रीय लवादाचा निकाल हा अंमलबजावणी करण्याच्या योग्य आहे तर संबंधित पक्षाच्या विनंती अर्जावरती सुनावणी घेऊन न्यायालय त्या फॉरेन आर्बिट्रल अवॉर्डला न्यायालयाच्या डिक्रीचा दर्जा देतं. अर्थात तो निकाल म्हणजेच आपल्या न्यायालयाची डिक्री आहे असं समजलं जातं आणि यंत्रणा त्याप्रमाणे कार्यवाही करते. आता डिक्री म्हणजे ज्याला आपण फरमान किंवा न्यायालयाचा हुकुमनामा म्हणतो त्याला डिक्री असं म्हणतात.
0: पण मग त्या प्रकरणात न्यायालयाच्या स्थगितीच्या आदेशावर अपील करता येतं का?
1: होय. जर का त्या कायद्याच्या कलम 45 अंतर्गत म्हणजेच जर त्या पक्षांमधील करार अवैध किंवा अक्षम नसेल आणि न्यायालयाने तरीही तो वाद लवादाकडे सोपवण्याचा आदेश दिला नाही तर किंवा नाकारण्याचा आदेश दिला तर त्या आदेशाविरुद्ध सक्षम न्यायालयाकडे संबंधित पक्षाला अपील करून दाद मागता येते.
0: पण मग जर न्यायालयाने आपण आत्ता चर्चा केली त्याप्रमाणे अंमलबजावणीला स्थगितीच दिली नाही तर?
1: आपण मागच्या भागामध्ये आणि आता या कायद्याच्या कलम 48 मधील सर्व तरतुदींची सखोल माहिती घेतलेली आहे. त्या तरतुदीनुसार एखाद्या पक्षाने त्या फॉरेन आर्बिट्रल अवॉर्डच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती देण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी सक्षम न्यायालयाकडे जर का अर्ज केला आणि त्या विनंती अर्जावरती त्या सक्षम न्यायालयाने सुनावणी घेऊनही स्थगिती देण्याला जर का नकार दिला तर त्या आदेशाविरुद्ध त्या न्यायालयाच्या वर असलेल्या अर्थात सक्षम उच्च न्यायालयाकडे तो पक्ष अपील करून दाद मागू शकतो.
0: आता अजून एक परत आहे की या अपिलाच्या निर्णयावरती परत दुसरं अपील म्हणजे सेकंड अपील करता येतं का?
1: मजेशीर प्रश्न आहे. पण सेकंड अपील करता येत नाही, एकदाच अपील करता येतं. पण अर्थातच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याच्या त्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या हक्कावरती किंवा अधिकारावरती या कायद्यामध्ये काहीही म्हटलं असलं तरी बंधन येत नाही किंवा तो हक्क हा हिरावून घेतला जात नाही. अर्थात याचा अर्थ असा की जर त्या व्यक्ती किंवा संस्थेला त्या अपिलाच्या निर्णयाविरुद्ध भारतीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायची असेल तर त्याला त्याप्रमाणे दाद मागण्याचे स्वातंत्र्य आणि हक्क अधिकार आहेत.
0: क्या बात आहे सर. सर खूपच सुंदर आपला भाग होतोय. श्रोते हो, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ते साताऱ्याहून टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून गौरी किरण गवळी मॅडम, आणि त्यांच्याशीच आज आपण अबेकसबद्दल चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा याच्याशी कसा संबंध आला आणि कशा पद्धतीनं ते आता या सगळ्यात काम करतायत. गौरीताई, खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू. आणि सरांचाही खूप आभार की टेलिफोनद्वारे आमचं मुलाखत तुमच्याकडे होणार आहे.
0: नक्कीच. आणि साताऱ्याहून तुम्ही आज आमच्याशी बोलता आहात. सातारा खूपच सुंदर ठिकाण आहे आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेलं आणि छान वातावरण असलेलं शहर आहे, तर आम्ही तुमचं स्वागत करतो. आपण मूळच्या कुठल्या आहात गौरीताई?
1: मी मूळची पाचगणीची आहे. माझं माहेर पाचगणी आहे.
0: बर बर बर.
1: आणि माझं सासर कोरेगाव तालुक्यामध्ये चिरंबे आहे. सातारा मला जिल्हा आहे.
0: बर. आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: शिक्षण माझं लग्नाच्या आधी 11वीत झालेली होती.
0: बर.
1: आणि लग्नानंतर बाकीचं मी शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षण माझं बीए डीएड कम्प्लीट आहे.
0: बर बर. अच्छा. आणि मग सध्या आपण काही जॉब वगैरे करताय?
1: नाही, जॉब नाही करत आहे.
0: बर.
1: आता मी म्हणजे घरी क्लासेस घेते, अबेकसचे क्लासेस फक्त घेते मुलांचे.
0: बर बर बर. अच्छा. नक्कीच. मग गौरीताई, मला आपल्याला असं विचारायचंय की लग्नाच्या आधी 11वी पर्यंत शिक्षण, पण मग त्याच्यानंतर पुढे शिकावं असं वाटलं नव्हतं का आपल्याला?
1: कसं आहे, 11वी पर्यंत शिक्षण घेतलं कारण की लहानपणीच वडील गेले.
0: बर.
1: आणि आईवर खूप जबाबदारी, त्यामुळे म्हटलं की शिक्षण 11वी पर्यंत घ्यावं. आणि पुन्हा मग लग्न झाल्यावर सासू सासरे खूप देवासारखेच मिळाले.
0: बर.
1: त्यामुळे त्यांनीच मला खूप शिकवलं.
0: अरे,
1: लग्न झाल्यावर लगेच त्यांनी मला 12वीला लगेच ऍडमिशन माझं घेतलं.
0: बर बर बर. खूपच छान.
1: आणि डीएड ही इकडेच झालं माझं.
0: बर.
1: म्हणजे कोरेगाव मध्ये डीएड झालं आणि बीए मी एक्सटर्नल केलं, म्हणजे माझ्या मुलाला सांभाळत मी एक्सटर्नल केलं तो लहान असताना.
0: बर बर. अच्छा. आणि बीए आपण कुठल्या विषयात पूर्ण केलं?
1: बीए हिंदी मधून कम्प्लीट केले.
0: बर. मग आता इतकं सगळं सुरळीत चाललेलं असताना नवीन काहीतरी शिकावं किंवा अबॅकस शिकावं, आपण याच्यामध्ये कशा काय आल्या?
1: खर तर आमच्या जाऊबाईंचा मुलगा अबॅकस करत होता, तर त्या आम्हाला म्हटल्या की तुझ्या मुलाला करायचं नाहीये का. तेव्हा माझी खूप इच्छा होती की अबॅकस करायचं. आणि कोरेगाव मध्ये वगैरे इकडे कुठे अबॅकस हा क्लासच नव्हता.
0: बर. अच्छा.
1: म्हणजे तेव्हा, आणि माझी मैत्रीण एक आहे डीएडची, तिला सरांबद्दल समजलं आणि तिने मला कॉन्टॅक्ट नंबर दिला की निखुंब सर आहेत की ते अबॅकस मुलांचं घेतात. आणि तेव्हा बरोबर लॉकडाऊन होत.
0: बर.
1: आणि लॉकडाऊन मध्ये सर मुलांना शिकवत होते, त्यामुळे तेव्हा माझा मुलगा दुसरीला होता आणि त्यामध्ये त्यांनी ऍडमिशन सरांनी दिलं.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण 4 लेवल पर्यंत कम्प्लीट खूप छान, त्यांनी खूप सुंदर अबॅकस मुलांना इतकं छान शिकवलं की त्यांचं लेक्चर मुलांबरोबर जरी असेल तरी त्यांचं लेक्चर आम्हाला ऐकावं असं वाटायचं.
0: बर. अरे वा. आणि मग पुढे जसं जसं मुलगा शिकत गेला तसं मग तुम्हालाही शिकण्याची इच्छा निर्माण झाली?
1: हा, शिकण्याची इच्छा माझी खूप होती. तरीही मला हे म्हणायचे की तुम्ही शिका ताई, तुम्हीही घ्या ऍडमिशन, तुम्हीही शिका. पण थोडे दिवस मीही वीरेनच्या बरोबर, म्हणजे माझ्या मुलाचं नाव वीरेन आहे, वीरेनचं थोडे दिवस बघितलं आणि नंतर मी सरांना म्हटलं की मला पण ऍडमिशन आता घ्यायचंय.
0: बर बर.
1: तेव्हा मी ऍडमिशन घेतल्यावर मला खूप छान वाटलं, म्हणजे असं की एखाद्या लहान मुलाला पण शिकवतो त्याचप्रमाणे सरांनी सुद्धा आम्हाला शिकवलं.
0: अरे वा, छान. जेव्हा हे क्लासेस सुरू झाले तेव्हा खरं तर मुळात गणिताशी तुमचा संबंध नव्हता, विषय सुद्धा हिंदी हा होता, लँग्वेज होती बीए करत असताना. तर मग सुरुवातीला शिकताना जड गेलं किंवा कळत नाही असं काही झालं का?
1: नाही नाही, असं काही प्रॉब्लेम आला नाही खरं तर. कारण की सरांनी शिकवतानाच एकदा एखाद्या लहान मुलाला जसं आपण शिकवतो की नाही अंगणवाडीतल्या, किंवा 1-2 कसा होतो हे जसं शिकवतात, आपण जसं शिकवतोय लहान मुलाला तसंच आम्हाला सरांनी ट्रेन केलं. त्याच्यामुळे ते इतकं सहज सोप्या पद्धतीने आम्हाला समजलं की कधी ते आम्हाला यायला लागलं हे आम्हाला कधीच कळलं नाही, आम्हाला अबॅकस आलं.
0: अरे वा, छान.
1: त्याच्यामध्ये खरं तर सरांचं कौतुक खूप आहे.
0: बरोबर.
1: की सरांनी एवढं छान शिकवलं आम्हाला सगळ्यांना.
0: नक्कीच. सरांबद्दल कायमच सगळ्या शिक्षिका नित्याने कौतुक करत असतात, त्याच्यामुळे खरंच त्यांचं अभिनंदन वेळोवेळी आम्ही करत असतोच. जसं जसं तुमचा क्लास पूर्ण झाला तर मग आपण क्लासेस घ्यावे असं आपल्याला केव्हा वाटलं?
1: माझं जेव्हा 4 लेवल कम्प्लीट झाली तेव्हा सरांनी आधीच सांगितलं की तुम्ही क्लास घ्यायला सुरुवात करा, पण माझी हिंमत होत नव्हती क्लास घेण्याची. म्हणजे कसं, मी जरी बीए कम्प्लीट केलं असेल तरी मी घरामधून एक्सटर्नल बीए कम्प्लीट केलेलं.
0: बरोबर.
1: बाहेर जाण्याची एवढी सवय नव्हती. कोणाला जाऊन सांगावं की आपण क्लास घेतोय आणि मी क्लास स्टार्ट करणार आहे, की मुलं माझ्याकडे जमा होतील की नाही.
0: मी
1: जिथे राहते ते खेडेगाव आहे पूर्णपणे, आणि या खेडेगावामध्ये अॅबॅकस म्हणजे काय हे कोणालाही माहित नव्हतं. अख्ख्या गावामध्ये माझा मुलगा तसा पहिला आहे की त्याने अॅबॅकस शिकलेला.
0: बर बर बर.
1: आणि त्याला जेव्हा मेडल वगैरे मिळालं की फर्स्ट प्राइज त्याला जेव्हा मिळालेलं, सरांकडे होता तेव्हा त्याला फर्स्ट प्राइज मिळालेलं. तेव्हा जेव्हा गावामध्ये कळलं की तेव्हा गाववाल्यांना थोडंसं समजलं की बाबा हा अॅबॅकस असा कोर्स असतो. जेव्हा मी आता क्लास सुरू केला तेव्हा आणखीन थोडस जराशी गावामध्ये थोडस माणसांना माहिती पडत गेले
0: की
1: असा असा क्लास आहे. सुरुवातीला जेव्हा मी ऍडमिशन मुलांचे घेतले तेव्हा फक्त माझ्याकडे चारच मुलं होते. 2022 ला मी क्लास सुरू केला जुलैमध्ये, आणि तेव्हा फक्त चारच मुलं होती. ते पण मी आजूबाजूचीच मुलं घेतली, त्यांच्या पालकांना जाऊन भेटले आणि हे अॅबॅकस बद्दल थोडीशी माहिती सांगितली, टूल दाखवलं, पुस्तक दाखवले.
0: बर.
1: आणि मग त्यांनी माझ्याकडे ऍडमिशन फक्त चारच मुलांचं होतं. आणि नंतर आता हळूहळू आता माझ्याकडे 30-35 मुलं आहेत.
0: बर बर बर. अरे वा, खूपच छान. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास नसताना तुम्ही क्लास सुरू केले, पण ते आता इतक्या उंचीपर्यंत गेले आहेत की तुम्ही स्वतः अगदी 30-40 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहात. जसं जसं हे शिकण्याची प्रोसेस घडत गेली तसं तसं विद्यार्थ्यांचं आकलन म्हणा किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
1: खूप छान. म्हणजे कसं सुरुवातीला मलाही भीती वाटत होती की मी मुलांना कशी शिकवेल, आणि त्या मुलांना मी प्रेझेंटेशन करताना किंवा मुलांना सांगताना माझ्याकडून काही चूक होणार नाही ना.
0: बरोबर.
1: याची मला सुद्धा भीती वाटत होती. पण पुन्हा जेव्हा मी ती मुलं माझ्या समोर आली आणि जेव्हा मी त्यांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा मला इतका आनंद झाला की मी आज हे शिकवलं, वाव, मी उद्या आणखीन त्याच्यामध्ये हे ऍड करेल, असं माझ्यामध्ये पण इच्छा निर्माण व्हायला लागली. आणि मी तसं तसं मुलांना हळूहळू शिकवायला गेले आणि आता असं आहे की मी त्याच्यामध्ये इतकी ट्रेन झाली की कधीही कुठे उभी केली तरी मी मुलांना शिकू शकते. 5-6 मुलांना म्हटलं तरी मी शिकू शकते.
0: बर बर बर. अरे वा, खूपच छान. मुलांच्या प्रगतीमध्ये आपल्याला कसा फरक दिसून आला? कारण जसं तुम्ही म्हणालात की गावात कोणालाच हे माहिती नव्हतं, तुमचा मुलगा किंवा तुम्हीच याच्यामध्ये पहिल्यांदा उतरलेल्या होत्या, तर कशा पद्धतीनं हे बदल आपल्याला दिसत गेले?
1: गावातल्या मुलांमध्ये म्हणायचं तर मराठी शाळेमध्ये मुलांचं एवढं 1-2 किंवा 1-100 एवढं नव्हतंच झालेलं. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा तेव्हा पालकांनी सुद्धा मला विचारलं की मुलांचं हे झालं नाही, मग मुलांना येणार कसं? मी म्हटलं तुम्ही त्यांना सुरुवातीला टाका, जर मुलांना कसं येतंय ते बघा. आणि जेव्हा त्यांना यायला लागलं तेव्हा मुलांची उत्सुकता आणि पालकांची सुद्धा उत्सुकता खूप वाढत गेली त्याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: हा बाबा, आमच्या मुलांना हे नंबर्स यायला लागले, त्यांना ते मेंटली यायला लागलं, त्यांना ते फिंगर्स वर करतात. ते कोणालाही कळायचं नाही की ते फिंगर्स वर काय करतात, कोणालाच कळायचं नाही. त्यांची जेव्हा मुलं करायला लागली तेव्हा ते पालकांना खूप छान वाटायचं की आमची मुलं फिंगर्स वर करतात, आमची मुलं मेंटली करतात. आणि त्यांना प्राइजेस वगैरे मुलांनी पहिल्यापासून क्लासमध्ये माझ्या मुलांना प्राइजेस जेव्हा मिळायला लागले तेव्हा आणखीनच ते पालकांना जास्त ते छान वाटत गेलं आतापर्यंत. म्हणजे खूप छान.
0: बर बर.
1: अनुभव खूप छान होता मुलांचा पण आणि पालकांचा.
0: आणि खरोखरच ते खूप छान वाटलं हे सगळं ऐकून की जिथे कसलीही सुरुवात नाही अशा ठिकाणी तुम्ही राहत होत्या, अजूनही राहताय, आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे क्लासेस सुरू केले, इतक्या मुलांना यशस्वीरित्या गणिताबद्दल मार्गदर्शन करतायत, त्यांची भीती घालवतायत, गावकऱ्यांना सुद्धा कुठेतरी एक आत्मविश्वास किंवा तिथे कुठेतरी एक छान स्वतःला त्यांना वाटलं असेल यात मुळीच शंका नाही. मला पुढचा प्रश्न गौरीताई असा विचारायचा आहे, हे सगळं करत असताना सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की सासू सासऱ्यांनी तुम्हाला कायम उत्तम साथ दिली, तर आता हे क्लासेसचे व्याप म्हणा किंवा घरची जबाबदारी हे सगळं सांभाळत असताना घरातल्यांचा सपोर्ट कसा असतो?
1: घरातले सपोर्ट करतात. मला कसं आहे, लग्न झाल्यानंतरच मी शिक्षण केले, त्याच्यामुळे काम करून अभ्यास करणं हे मला ते माझ्या सवयीच पडली माझ्या शरीराला, किंवा आपल्या घरातलं काम करून आपल्याला अभ्यासही करायचा आहे आणि आपल्याला हे क्लास सुद्धा घ्यायचे.
0: बरोबर.
1: ती सवय जे म्हणतो की नाही, एक प्रकारची आपल्याला कामाला जाणाऱ्या माणसाला कशी सवय लागलेली असते त्याचप्रमाणे मलाही ती सवय लागली. आणि घरातल्यांनी मला खूप सपोर्ट केला. सासू सासरेही माझा क्लास होईपर्यंत मला पूर्णपणे, माझे रूम्स वेगळे आहेत आणि मी तिथे क्लास घेते, कोणाचाही मला डिस्टर्ब नसतो. मिस्टरांनीही खूप सपोर्ट केला मला आतापर्यंत.
0: अरे वा. आता ह्या क्षेत्रात तुमच्या गावासारख्या ठिकाणी म्हणा आणखीन काय करण्याची इच्छा आहे?
1: क्लासेस तर मला माझे वाढवायचे. मी तसे साधेही क्लास घेते आता.
0: बर.
1: म्हणजे जेव्हा मी क्लास सुरू केला तेव्हा इंग्लिश मिडियमची सुद्धा मुलं होती माझ्याकडे 2-3.
0: बर बर.
1: आता 4-5 आहेत इंग्लिश मिडियमचे साधे क्लासची मुलं आणि दुसरे साधे क्लासचे 5-6 मुलं आहेत. आणि मला क्लासही वाढवायचे आहेत आणि माझं शिक्षण क्षेत्रातही आहे. तसं डीएड झाल्यामुळं एक्झाम्स वगैरे मी देत असते. कधी भविष्यात नोकरी लागली तर खूपच छान आहे ते माझ्यासाठी.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि तुमची उत्तम प्रगती होतीये, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये खुश आहात, सगळ्या पद्धतीनं तुम्हाला सहकार्य मिळतंय. जाता जाता पालकांना तुम्ही काय सांगाल अभ्यास बद्दल?
1: अभ्यास बद्दल पालकांना सांगण्याच्या ऐवजी मी पहिल्यांदा सरांचं आभार मानेन.
0: बर,
1: की सरांनी माझ्याकडे काही नसताना, म्हणजे मी शिक्षण घेतलं पण मी अजून घरातच आहे, त्याच्यातून सरांनी मला पहिल्यांदा बाहेर काढलं.
0: बर,
1: की मी आज चार पैसे कमवते, ते मला खूप छान वाटलं. म्हणजे जेव्हा मला पहिले पैसे जेव्हा मुलांच्या हातामध्ये मिळाले, तेव्हा असं वाटलं की बापरे, म्हणजे मी अक्षरशः रडायला आलेले
0: जेव्हा
1: मला पहिल्यांदा मुलांचे पैसे मिळाले. तेव्हा म्हणजे आपली स्वतःची कमाई आपण घेतली, ते या सरांमुळे मला जमलं आहे. आणि पालकांचं म्हणाल तर प्रत्येक पालकाने मुलांना अभ्याकस क्लास लावला पाहिजे, कारण की त्यांच्यामध्ये खूप बदल होतात. मुलांमध्ये खूप सारे वेगवेगळे बदल होतात. मुलं कॉन्सन्ट्रेट होतात एका ठिकाणी बसण्याची, काही काही मुलं खूप चंचल असतात, ते एका ठिकाणी बसत नाहीत.
0: मग
1: ते मुले एका ठिकाणी बसायला, हा ती मुलं जेव्हा मेंटली अभ्याकस करतात तेव्हा ते खूप शांत अशी बसतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये ते बदल दिसून येतात हळूहळू. त्यांच्या शाळेच्या अभ्यासामध्येही त्यांचा बदल दिसून येतो. त्यामुळे अभ्याकस क्लास प्रत्येक पालकांनी जसं जमेल तसं प्रत्येक पालकांनी तर लावायला हवा.
0: बर बर बर, नक्कीच. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून, आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करतायत मुलांसाठी

0: सर मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे आभार आणि सरांचे खूप खूप आभार.
1: त्यांच्यासाठी
0: तर शब्द नाहीयेत माझ्याकडे बोलायला.
1: खरे खरे, नक्कीच नक्कीच आम्ही समजू शकतो. आणि खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
0: थँक्यू.

0: શ્રોતો સાદર કરી તહો દિન જુદે અર્થ નવે. લેખન એડવોકેટ અંજલી મહાજની અને સહભાગ ડોક્ટર સુપ્રિયા પાટીલ, પ્રાધ્યાપિકા ડોક્ટર સુષમા દાતે અને એડવોકેટ અંજલી મહાજની. ઐકુયા દિન જુને અર્થ નવે.
1: આણી અંજલી તે તુમી સુદ્ધા ઇકડે કુઠે?
0: अगं पण सुप्रिया, तू एवढ्या गर्दीत आणि ओपीडी सगळं सोडून काय पेशंट पेशंटला सोडून इकडे कुठे आली?
1: अहो नाही सुषमाताई, आता रक्षाबंधन येत आहे ना, माझा एकुलता एक लहान भाऊ आहे, त्याला राखी पाठवायची. म्हटलं मग स्वतः आपण आपल्या पसंतीने राखी घ्यावी म्हणून निघालंय.
2: आमचे पण तेच प्रयोजन सुप्रिया.
0: अरे वा, म्हणजे म्हणूया आपण सगळे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे. चला आपण समोरच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये बसूया थोड्या वेळ आणि जरा गप्पा मारूया. दिन जुने अर्थ नवे बघूया ना, रक्षाबंधन श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांचं काय काय आहे ते.
2: श्रावण महिन्यात येणाऱ्या दिन विशेष मध्ये आपण नारळी पौर्णिमा महत्वाची असते गो, किंवा श्रावणी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी विशेषतः महाराष्ट्राचे कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात आणि त्या पूजेचा उद्देश म्हणजे पण छान असतो बरे का, समुद्राला शांत करणे, समुद्रातील प्रवासाला सुरक्षित करणे. आणि या दिवशी समुद्राचा देव म्हणजे वरुण देव अशी रुची पूजा असते.
0: आणि नारळ हे शुभ समृद्धीचे प्रतीक मानलं जातं, त्यामुळे कोणत्याही प्रमुख वक्त्याला आपण देताना आपण त्याला नारळ घ्या असं म्हणत, श्रीफळ घ्या असं म्हणतो. आणि समुद्राला तर नारळ अर्पण करतातच आणि चांगलं सगळं होऊ देत आणि आम्हाला समुद्राचा प्रवास सुखकर होऊ दे असे कोळी बांधव प्रार्थना करत असतात. नारळी पौर्णिमा कोळी बांधवांसाठी खरंच खास असते. कोळी समाज तर नवीन कपडे घालतात, ते नवीन लुंग्या, नवीन टोप्या, पारंपरिक गाणी, समुद्राची पूजा करून मस्त सण साजरा करतात, शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. त्या बायकाही किती छान वेड्या बिड्या घालून बांधलेल्या असतात,
2: खूपच सुरेख असतात.
1: हो, त्यांचं दिसणं आणि त्यांची गाणी दोन्ही अगदी उत्तम असतं बर का. निसर्गाचे महत्व जाणून देणारा हा सण तसेच समुद्रातील संकटे दूर करून त्याच्या प्रती कृतज्ञता दर्शविणारा हा सण आपल्याला पारंपरिक कथा आणि नवीन हेतू दाखवतो. म्हणूनच याला दिन जुने असले तरी अर्थ नवे प्रचलित करणारा हा सण मला खूप आवडतो.
0: आणि ते समजून घेतलेच पाहिजे आपण,
2: लक्षात घेतले पाहिजे. कोळी बांधवांच्या नारळ पुनवेच्या आधी काही दिवस ते आपले जुने मातेमारीचे जाळे दुरुस्त करतात, जुन्या बोटी रंगवितात, नवीन बोटी विकत घेतात आणि उत्सवाच्या दिवशी काही भक्तगण समुद्राची पूजा करून उपवासही करत असतात.
0: आणि सगळ्यात मस्त म्हणजे नारळी भातासारखे गोड पदार्थ करतात, नवीन बोटीतून समुद्रात जातात. आणि आपल्याकडे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते ना, नारळी भात वगैरे करून आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. हे सगळं उत्सवाचं वातावरण खूप छान असतं
2: आणि सामाजिक बांधिलकी त्यामुळे जपली जाते आणि ती नवीन पिढीकडे संक्रमित केली जाते. असे सण साजरे केले गेले म्हणजे
1: त्या दिवशी रक्षाबंधनही उत्साहात साजरे केले जाते. हा
2: हो,
1: रक्षाबंधन हा हिंदूचा एक महत्वाचा सण आहे आणि भाऊ बहिणीच्या नात्याचा अतूट नात्याचा उत्सव म्हणून तो साजरा होतो. त्या दिवशी बहिणी प्रतिकात्मक म्हणून आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, जी त्यांच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.
2: हो, त्या दिवशी पवित्र राखी बांधल्यावर भावाचं गोडगोड खायला देऊन औक्षण करतात, त्यामुळे नात्यातील गोडवा जो असतो तो कायम राहतो, वाढता राहतो असंही समजलं जातं. जो ज्येष्ठ असेल त्याच्याकडून दुसऱ्याला आशीर्वाद दिला जातो, दोघे एकमेकांना भेटवस्तूच्या शुभेच्छा देतात. असा एकंदर खूप सुंदर असा कार्यक्रम.
0: अगं हे तर नातं भाऊ बहिणींच्या नात्यातील प्रेम, विश्वास, समजूतदारपणा हे सगळं व्यक्त केलं जातं या नात्यात. तसंच भावाकडून बहिणीला काय दिलं जातं त्याही पेक्षा भाऊ संरक्षणाची जबाबदारी घेतो, हे महत्वाचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बहीण भावांमध्ये विशेष प्रेम आणि स्नेह, बंधुभाव वाढण्यास मदत होते. बॉर्डरवरती असलेल्या सैनिकांना सुद्धा राखी पाठवली जाते. इथे बहीण भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि बंधुतीचे रक्षण करण्याचं वचन देतो.
1: हो, थोडक्यात म्हणजे काय, संरक्षण म्हणजे काय, मी तुझ्या पाठीशी आहे, तू पुढे हो, किंवा कुठल्याही गोष्टीचं धाडस करण्यासाठी पाठीमागून जी थाप लागते ती भावाने बहिणीला दिली काय, किंवा वेळ प्रसंगी बहिणीने भावाला दिली काय, ते तुम्ही नातं जपा.
0: बरोबर,
1: आई वडील कोणाच्या आयुष्याला जात नाही, पुढे आयुष्यात खरं सोबती असतात ते बहीण बहीण. हा, त्यामुळं ते रक्षाबंधन आहे. आणि याची सुरुवात सत्ययुगात झाली म्हणे. माता लक्ष्मी आणि महाराजा बळी यांनी रक्षाबंधनाची सुरुवात केली असं सांगितलं. काही ठिकाणी रक्षाबंधन हे गुरु शिष्य परंपरेशी निगडीत असते. प्रथम रक्षासूत्र आणि आधी गणेशाला अर्पण करावे अशी प्रथा आहे. तसे आपल्याला जीवन देणाऱ्या वृक्षालाही रक्षासूत्र बांधावे असे सांगितले जाते. कृतज्ञता भाव व्यक्त करणे.
2: महाभारतात सुद्धा युद्धाच्या वेळेस पांडवांना विजय निश्चित करण्यासाठी आणि सैन्याच्या रक्षणासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधनाचा आग्रह करण्याची सूचना केली होती. अभिमन्यूचा युद्धात विजय मिळावा यासाठी आजी कुंतीने त्याला रक्षासूत्र बांधलं होतं हातावर. तसेच द्रौपदीनेही कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला. तो दिवस रक्षाबंधनाचाच होता, श्रावण पौर्णिमेचा होता.
0: अरे वा, मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आहे एक गोष्ट. राजपूत आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष सुरू होता तेव्हा राणी कर्णावती ही चितोडच्या राजाची विधवा स्त्री होती. तिच्या मेवाडवर राजा बहादूरशाह सैन्य घेऊन आला आणि असं कळल्याबरोबर राणी कर्णावतीने बादशाह हुमायूनला राखी पाठवली आणि मग हुमायूनने तिच्या राखीचा मान राखून बहादूरशाहशी युद्ध करून मेवाडचं संरक्षण केलं अशी एक आख्यायिका आहे.
1: रक्षाबंधन म्हणजे रक्षा म्हणजे संरक्षण, बंधन म्हणजे बांधणे, म्हणजे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी कोणाकडून तरी वचन घेणे. हे थोडक्यात बहीण भावाच्या मनगटावर राखीचं पवित्र धागा गुंडाळून त्याच्या कल्याणासाठी त्याची प्रार्थना करते आणि बंधूही तिचं संरक्षण करण्याचे वचन तिला या पवित्र दिवशी देतात. हे संरक्षण स्त्रीला संकट, विनाश, क्लेश, दुर्दैव टाळण्यासाठी स्त्री बंधूला तिलक कपाळाला लावून मनगटाभोवती रक्षासूत्र बांधून प्राप्त करते. अशा संरक्षणास परमेश्वराचे आशीर्वाद देखील मिळतात आणि ती बंधू भगिनी भेट ही आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्वाची ठरते.
0: बापरे, तुम्ही फारच आध्यात्मात शिरलात.
2: अगं, हा रक्षाबंधन हा सणच असतो, शांती सौहार्द विकसण असतो. त्यातील बंधू मंगलींचे नाते म्हणजे अतिशय मनोरम, मूल्यवान आणि जपणूक करावी लागते.
0: अगं, काही काही लोक लबाड पण असतात बरं का, की बायको आजारी पडली की तिला भावाकडे पाठवून देतात, म्हणजे तिचा खर्च पाणी सगळं भाऊ आणि माहेरी केला जातो. अशी पण लबाड माणसं असतात, पण भाऊ कधी हटत नाही. भाऊ बहिणीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असतो. दक्षिण भारतात या सणाला अवनी अवतार म्हणतात, तर काही भागात कसरी असंही म्हणतात बरं का. हे माहिती होतं तुम्हाला? आणि असा हा सण पूर्वापार चालत आला असला तरी त्याच्याकडे अलीकडे सांगताना असं म्हणावं असं वाटेल की करूया साजरा विशेष दिन, करूया नवीन पूजन आणि करूया आपल्या सगळ्या बहिणींचे रक्षण किंवा बहिणींनी भावाचे रक्षण असं आपण म्हणूया. त्याच्याशिवाय नुसतंच संस्कृती पूजन संस्कृती पूजन म्हणण्यात अर्थ नाही ना. प्रत्यक्ष हे केलं पाहिजे, बदललं पाहिजे. अगदी बरोबर आहे.
1: याशिवाय या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येते ती कृष्णाष्टमी, तिला गोकुळ अष्टमी असंही म्हणतात. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. हा दिवस हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस साजरा होतो.
2: या दिवशी उपवास पण करतात, मंदिरात जातात, कृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून भजन कीर्तन करतात. मध्यरात्री 12 वाजता मंदिरात श्रीकृष्ण जन्म झाल्यावर कृष्णजन्माची कथा सांगितली जाते. हा अवतार संरक्षण, करुणा, दयाळू आणि प्रेम या भावनांची देवता म्हणून पूजन केला जातो.
0: हे तू खूप छान सांगितलं, पण असं सगळ्या लोकांना हे कळलं पाहिजे. नाही तर कृष्णाष्टमीचा दिवस भक्तांसाठी महत्वाचा असतो म्हणून कृष्ण पूजा केली की सुख समृद्धी शांती लाभते अशी लोकांची श्रद्धा आहे, पण त्यासाठी तसं वागलं पाहिजे. आपण केवळ कृष्णाच्या साठी कर्मकांड करून उपयोग नाहीये, तर नवीन अर्थ लावले म्हणजे कृष्णाने जसं सगळ्यांचं संरक्षण केलं आणि चांगल्या गोष्टींसाठी तो पाठीशी उभा राहिला तसं आपण वागलं पाहिजे. उपद्रवी कंसाचा वध केला, शत्रू गारद केले, कालिया मर्दन केलं, शत्रूचा विनाश केले, हे तर लक्षात ठेवलं पाहिजे ना.
1: गोवर्धन पर्वत उचलून गोकुळास भीषण पर्जन्यापासून वाचवले.
0: खरंय ग.
1: आणि युधिष्ठिरास उपदेश आणि महाभारतात अर्जुनास ऐन महायुद्धाच्या वेळी भगवद्गीता सार सांगून त्याच्या विकल मनास धीर दिला आणि युद्धास प्रवृत्त केलं.
2: यावरून असं लक्षात येतं की कृष्ण हा एक संकट विमोचक असा महान योद्धा प्रेमळ मित्र आणि महान गुरु असा होऊन गेलेला आहे. भगवत गीतेने केलेला उपदेश सगळ्यांना माहितीच आहे, कर्मण्येवारी दारस्ते महापुरुष कदाचित,
0: ते अगदी बरोबर आहे ग. पण तो स्वतः लढला नाही. महाभारतामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी अर्जुनाचा तो सारथी झाला आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला. त्यांनी गीता सांगितली आणि तू सांगितलंस ना आता कर्मणे वाधिकार असेल, ते त्यांनी खूप चांगला उद्देश आपल्याला दिलाय. म्हणून गीतेचा अर्थ जरी तो जुना झाली असली गीता तरी नवीन अर्थ
2: लक्षात घेतला पाहिजे,
0: समजून घेतला पाहिजे.
1: थोडक्यात कृष्ण म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन.
0: करेक्ट.
1: शांततेने, करुणेने, प्रेमाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिलेले उत्तर एखाद्या प्रश्नावरती. म्हणजे
0: अनेक मॅनेजमेंटची लोक कृष्ण शिष्टाई म्हणजे काय, कृष्णाच्या प्रिन्सिपल्स कशी मॅनेजमेंटच्या दृष्टीने उपयोगी होती हे सुद्धा नवीन पिढीला सांगतात. अगदी
2: आवश्यकताही आहे,
1: कारण माणूस म्हटल्यावर भावनांचा अतिरेक कधीतरी काय म्हणायचं, मूड स्विंग्स जे म्हणतो आपण ते होणं साहजिक आहे. पण त्यावेळी असा खमका कुणीतरी कृष्ण पाठीशी असेल तर त्यातून आपली नौका सहजगत्या तरुण जाऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यातला कृष्ण कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपणही दुसऱ्यांच्या आयुष्यात कृष्णासारखी भूमिका
0: केली पाहिजे.
1: केली पाहिजे
0: खरंच आहे, तरच ते अर्थ आहे कृष्ण जन्माष्टमी साजरं करणं वगैरे. कृष्ण नवीन कपडे घालायचे, उपासाचं भरपूर पदार्थ खायचे हा त्याचा अर्थ नाहीच आहे. तू म्हणते ते बरोबर आहे अंजली. आणि कृष्णाचा हा विष्णूचा अवतार ना.
1: हो.
0: आणि मग त्यांनी अवतार घेतल्यानंतर या सगळ्या सामान्य जनतेला एक शांत असं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला, संकट निवारली, बंदीशाळेत जन्म झाला.
2: आजकाल लोकांनी लक्षात घेतली आहे की समाजात अशी शांतता, असं प्रेम, असं समजदारी ही उपलब्ध झाली पाहिजे.
0: आणि कोणी अन्याय केला तर त्याच्यावरती प्रति हल्ला केला पाहिजे, अन्याय मोडून काढला पाहिजे. हे सगळं आवश्यक आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या विविध लीला,
1: शक्ती, ताकद ही नेहमी चांगल्या बाजूने लावली तर ती खरी कृष्ण शिष्टाई होईल.
0: खरंय, खरंय.
1: आणि खरेच त्या कृष्णाच्या विविध लीला, शौर्य गाथा हे सांगताना एक कविता माझ्या वाचनात आली. ती अशी की जगनियंत्याने श्रीकृष्ण अशी व्यक्तिरेखा देखली की त्याच्या मृत्यूची तयारी त्याच्या जन्माआधीच झालेली. जगनियंत्याने श्रीकृष्ण अशी व्यक्तिरेखा रेखली की त्याच्या मृत्यूची तयारी त्याच्या जन्माआधीच झालेली. अनेक व्यूह रचले गेले कृष्णाला जीवे मारण्यास, पण अवतारी श्रीकृष्ण सारे विसरून बागडले आपल्या बालपणात. दही दूध लोणी आणि सवंगड्यात लीलया रमले गोकुळातील गोप गोपिकात, तेव्हा सर्वांच्या मुखी एकच नाम, घनश्याम घनश्याम घनश्याम.
2: असा हा श्रीकृष्ण गोविंद हरी पांडवांचा सखा असा मुरारी. पांचालीचा भाऊ राया वस्त्रे पुरवली रक्षिणी काया, दर्शविला तिचा अपमान जागविला तिचा स्वाभिमान. तसा कृष्णेचा सखा हरी होता नित्य तिचा कैवारी.
0: अरे वा, बऱ्याच कविता व्हायला लागल्या तुम्हाला. अगं हा अर्जुनाचा कुशल सारथी, महायुद्ध टाळण्यासाठी केली शिष्टाई, पण अटळ झाले महायुद्ध जेव्हा, पार्थाची गात्र झाली सिदंती जेव्हा, उपदेश केला महान त्यांनी तेव्हा. आणि तो उपदेश आजवर ऐकू येतोय आपल्याला. त्याच्या गीतेपाशी आपण बसल्यानंतर त्या उपदेशाचा अर्थ खरा समजून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की जुन्या दिवसांमध्ये, जुन्या उपदेशांमध्ये सुद्धा आजच्या आयुष्याला पुरणारा अर्थ किती मोठा लाभलाय. असा
1: लोकोद्धारी श्रीकृष्ण कृष्ण अवतार आज जन्मदिनी त्याचे 8वे साक्षेप. कृष्णचरित्रते रसाळ सरस, नतमस्तक मी त्या युगंधरास, नतमस्तक मी त्या युगंधरास.
2: हो, असे हे कृष्णचरित्र विविध लीलांनी, क्रीडांनी, उपदेशांनी, धैर्याने, कृष्ण शिष्टाईने समजावलेले, भारलेले असे सांगितले जाते.
0: याची आठवण कृष्ण जन्माष्टमीला केली पाहिजे. नवीन नवीन मुलांना हे सगळं सांगितलं पाहिजे.
2: अगदी खरंय. नंतर दही हंडी फोडून दुसऱ्या दिवशी गोपाळ तालात करून त्याचं पारणही केलं जातं. पण भारताच्या बहुतेक भागात ही कृष्णाष्टमी अगदी आनंदाने, उत्साहाने
0: केली जाते. अगदी बरोबर. आणि श्रीकृष्णाप्रमाणेच आपले सद्गुण आपल्यात यावेत म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं पाहिजे की सगळ्या मुलांनी या कृष्णाच्या उपदेशाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे, तेव्हाच खरं होईल. निन जुने.

0: श्रोतेओ नमस्कार, मी सुषमा दाते। आज महाराष्ट्राबाहेर आलेल्या नक्षलवाद्यांच्या छायेत वावरणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यात राहून गेल्या 2 टप्प्याहून अधिक काम करणाऱ्या सुनीताताई गोडबोले यांच्याशी मी बोलणार आहे। सर्व प्रकारची सुख सुविधा यांचा त्याग करून डॉक्टर राम गोडबोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता गोडबोले यांनी छत्तीसगडमधील बस्तर गाठलं आणि 2 टप्प्याहून अधिक काळ आरोग्य, शिक्षण, कुपोषण यावर काम केलं। आज त्यांच्या मुलाखतीद्वारा त्यांच्या कार्याचा परिचय करून घेऊया। नमस्कार सुनीताताई।
1: नमस्कार।
0: तुम्हाला भेटून फार आनंद झाला। आपण मूळच्या कुठल्या आणि थोडं बालपणाविषयी सांगून आपल्याला समाजसेवेचं बीज कोणाकडनं मिळालं ते थोडं सांगा।
1: हा, मी तसं माझं जन्म, शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे सर्व माझं पुण्यामध्ये झालं आणि मी जेव्हा मास्टर ऑफ सोशल वर्क केलं त्याच्या आधी महाविद्यालयीन जीवनामध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या छात्र संघटनेची, विद्यार्थी संघटनेची कार्यकर्ती म्हणून काम करत होते आणि हे काम करत असताना आम्हाला समाजाच्या विविध म्हणजे प्रश्नांची पण ओळख या सगळ्या संघटनेमार्फत करून दिली जात असते, आमच्या अभ्यास वर्गातून, आमच्या कुठल्या कुठल्या प्रकल्पातून, उपक्रमातून। तर त्याच्यामध्ये मला वनवासी जीवनाविषयीच सुद्धा माहिती झालेली होती। आम्ही 1-2 अशा ठिकाणी गेलेलो पण होतो काम बघण्यासाठी म्हणून, आणि आमचे जे कोणी प्रोफेसर किंवा प्राध्यापक जे असतील ते ह्या सगळ्याची माहिती आम्हाला द्यायचे। त्याच्यातून माझ्या मनामध्ये हे म्हणजे बी रुजलं असावं की मला अशा प्रकारचं काम काही ना काहीतरी करायचं आहे। आणि मग सोशल वर्कचं जर आपल्याला सामाजिक काम करायचं असेल तर मग हा सोशल वर्कचा एक मास्टर कोर्स आहे, एम ए सोशल वर्क म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, तर तो आपण करावा असं माझ्या डोक्यात आलं आणि म्हणून मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं आणि त्याच्यानंतर ह्या कामामध्ये आले।
0: अगदी बरोबर, छान। तुम्ही आणि डॉक्टर राम कोणत्या साली या बस्तर जिल्ह्यात आला?
1: आम्ही 1990 आलो मार्च मध्ये।
0: आणि बरीच वर्ष झाले काम करताय, तुमच्या कामाची सुरुवात कशी केली तुम्ही?
1: आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम ही जी आदिवासी लोकांमध्ये, जनजातीय लोकांमध्ये काम करणारी जी अखिल भारतीय संघटना आहे त्या संघटनेचं काम आम्ही दोघंही महाराष्ट्रामध्ये करत होतोच। तेव्हा आमचं लग्न झालेलं नव्हतं पण मग या विचारांच्या मुळे आमच्या संस्थेमार्फतच आम्हाला विचारलं गेलं की तुम्ही लग्न कराल का एकमेकांशी आणि आम्हालाही अशाच प्रकारचं हवं होतं काम करणारं कोणीतरी, त्यामुळे मग आम्ही दोघांनी बोलून निर्णय घेतला की आपण लग्न करूया। आणि इकडे मग त्यांनी नंतर लग्नाच्या ठरल्यानंतर मग त्यांनी विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबाहेर जायला तयार आहात का, मग आम्ही इकडे छत्तीसगडला बस्तरला जायला तुम्ही तयार आहात का विचारल्यानंतर आम्ही तयार झालो आणि हो म्हणून सांगितलं। त्यामुळे तिथे आलो तेव्हा दवाखाना जो होता तो जवळजवळ 4-5 आधी सुरू झालेला होता पण तो डॉक्टर नसल्यामुळे मध्यंतरी बंद होता 7-8 महिने। त्यामुळे मग पहिलं काम हे डॉक्टर गोडबोल्यांचं राहिलं की ते दवाखाना सुरू केला आम्ही। तो दवाखाना सुरू करताना तिथे काही वनवास जनजातीच्या महिला आमच्या बरोबर होत्या, राहत होत्या, आम्ही आधीपासूनच 3-4 परंतु त्यांना फक्त हिंदी बोलता येणं आणि थोडंफार लिहिता येणं एवढंच येत होतं। बाकी जे त्यांचं व्यक्तिमत्व विकास आहे, एकूण समाजाविषयीचं ते दर्शन आहे ह्या सगळ्याकरता म्हणून माझी नियुक्ती झालेली होती। त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या ज्या 18-22 वयोगटातल्या मुली होत्या, खरं म्हणजे महिला म्हणणंही चुकीचं होईल, तर या मुलींना प्रशिक्षण देणं आणि त्यांना म्हणजे त्यांच्यातलं चांगलं आपण शिकून त्यांना आणखी नवीन काही आपल्याला देता येईल का, त्या सगळ्या विचारांसाठी म्हणून मला माझं इथे म्हणजे काम सुरू झालं।
0: आणि मग तुम्ही त्या भाषा शिकायचं ठरवलं, कारण संवाद हा फार महत्वाचा असतो आणि मातृभाषेतनं संवाद फार आवडतो लोकांना, आपल्या भाषेत कुणीतरी बोललं की आपलेपणा वाटतो। तुम्ही कुठल्या भाषा शिकलात?
1: हो, झालं असं की 1991 मग इथे मुलींचं वसतिगृह सुरू करायची कल्पना आली पुढे, कारण त्याचं कारणही असं झालं की आज जो आमचा छत्तीसगड आहे, 2000 जेव्हा स्वतंत्र छत्तीसगड राज्य झालं त्याच्या आधीचा छत्तीसगड हा खूपच वेगवेगळ्या प्रश्नांशी झुंजत होता, आजही झुंजतो आहे पण आज बऱ्यापैकी प्रश्नांची उकल व्हायला लागलेली आहे। परंतु त्यावेळेला शिक्षण, स्वास्थ्य, म्हणजे काय आपण दळणवळण या सगळ्याच गोष्टींमध्ये इथल्या इथलं क्षेत्र हे मागे होतं, त्यामुळे मागास नव्हतं मागे होतं आणि त्यामुळे त्या आमच्या असं लक्षात आलं की इथे मुलींचं एक वसतिगृह आपण सुरू केलं पाहिजे आणि म्हणून मग 1991 साली आम्ही वसतिगृह सुरू तर केलं. अगदी छोट्या छोट्या 6 वर्षाच्या मुली आल्या, मग त्या मुलींची त्यांची इथली भाषा गोंड समाज आहे इथे माडिया गोंड, त्यामुळे त्यांची जी भाषा आहे ती खूप तशी वेगळी आहे. म्हणजे थोडस म्हणावं असं दक्षिणी ज्या भाषा आहेत तेलुगू त्याच्यामध्ये तेलुगू किंवा मल्याळम ते सुद्धा खूप बरेचसे शब्द आहेत. तर ही भाषा आपण शिकली पाहिजे असं माझ्या लक्षात आलं, कारण ती भाषा शिकली नसते तर त्या मुलींशी संपर्क कसा करणार, संवाद कसा साधणार आणि त्यांना आपलंसं तरी कसं करणार. म्हणून मग त्या मुलींच्या बरोबरच राहून राहून मी आता बस म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, ऊठ म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, इकडे जा तिकडे ये वगैरे वगैरे असे शब्द शिकत शिकत मग ते रोज दिवसभर ऐकायचे आणि रात्री मग ते काय म्हणजे वहीमध्ये लिहून काढून ठेवायचं की याचा अर्थ हा याचा अर्थ हा, मग त्याचं थोडस ग्रामर काय आहे म्हणजे व्याकरण ह्या भाषेचं नेमकं काय आहे, भूतकाळ असेल तर कसा शब्द तो फिरतो ते म्हणजे क्रियापद वगैरे असं ते सगळं मी माझं माझंच शिकत मला
2: बऱ्यापैकी म्हणजे भाषा यायला लागली. अरे वा, फार छान. पण तुम्हाला या नक्षलवादी एरियामध्ये काम करायला भीती नाही वाटली?
1: आम्ही जेव्हा आलो तेव्हा नक्षलवादाचा एवढा बोलबाला नव्हता, म्हणजे होता पण खूप अगदी अबुजमाड, म्हणजे अबुजमाड म्हणून ह्या बस्तरचा 5-6 हजार किलोमीटरचा प्रदेश आहे की जो प्रचंड झाडी आणि याच्यानी थोडे मोठे पहाड वगैरे असं ह्यांनी वेढलेला आहे, त्यामुळे म्हणजे तोही आता छत्तीसगड मध्ये आणि त्याचे पण जिल्हे झालेले आहेत तो भाग वेगळा, पण त्याच्यामुळे त्या भागामुळे तिथेच ते कॉन्सन्ट्रेट झालेले होते. थोडस त्यांचं नंतर 2003-04 आसपास त्यांचं पुन्हा एकदा वाढलं, परंतु आम्ही गेलो तर त्या काळामध्ये असं खूप चालेल नव्हतं, त्यामुळे आम्ही खूप मुक्तपणे या सगळ्या गावांमधून जात होतो. आणि मला तर जेव्हा भाषा यायला लागली तेव्हा मी सांगितलं की आता माझी मी एकटी जाणार गावामध्ये, मला कोणत्याही मुलीची बरोबर वगैरे गरज नाही. मग त्या बायकांना इतकं कौतुक वाटायचं की अरे त्यांना गोंडी कसं काय बाबा, ही तर शहरी दिसते बाई आणि हिला गोंडी कसं येतं, असं त्यांना खूप मजा वाटायची. आणि
2: मला असं वाटतं की तुम्ही भाषा त्यांची बोलायला लागल्यावरती त्यांचा तुमच्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स म्हणजे हे आपल्या हा नक्कीच वाढला असणार. आणि आणखी एक प्रश्न असा येतो नेहमी माझ्या मनात की आदिवासी जमातींवर अंधश्रद्धा व्यसनाधीनता याचा पगडा तुम्हाला कितपत जाणवला?
1: हो खूप आहे, अजूनही आहे दुर्दैवानी, कारण म्हणजे मांत्रिकाकडे जाणं बरं नसलं तर आत्ता परवा 2 आठवड्यापूर्वीचीच गोष्ट, आम्ही आता सध्या आमच्याकडे एक डॉक्टर आलेले आहेत, आम्ही एका गावामध्ये ओपीडी चालवतो म्हणजे ज्याला मोबाईल डिस्पेन्सरी म्हणता येईल अशा प्रकारची दर सोमवारी, तर तिथे जे मूल आलं होतं ते मूल 2-4 वेळा त्याची आई येऊन मला त्याला जे काही आजार झाला होता त्याचं औषध, मग त्याला प्यायला त्या बाईला दूध येत नव्हतं म्हणून मग त्याला दूध पावडर दिली त्या मुलाला आम्ही, असं सगळं त्याला कसं पाजायचं वगैरे सगळं सांगितलं, औषध प्रत्यक्ष पाजून दाखवलं की ते कसं पाजायचं वगैरे, तर ते ती करत होती हे ती 2 वेळा जेव्हा आली तेव्हा सांगितलं, पण नेमकी नंतर पुन्हा 2 सोमवार आलीच नाही. मग आम्ही म्हणजे तिच्या घरी म्हणजे मी नाही जाऊ शकले पण डॉक्टर गोरबोले त्यांच्या घरी गेले होते आणि तेव्हा ती बाई त्या मुलाला घेऊन मांत्रिकाकडे गेली होती. का तर म्हणे त्याला ताप येतोय, अहो 9 महिन्याच्या मुलाचं वजन जर 1.5 किलो असेल तर त्याचं काय होणार?
2: खरं खरं. आणि ही तर
1: आमच्याकडे आमच्या दोघां तिघांमध्ये इतकी चर्चा झाली की बापरे, म्हणजे त्यांना असं का वाटलं नाही की अरे बरं ती इमान इतबार आहे खरं, म्हणजे दूध वगैरे पाजत होती म्हणजे पावडर तो दूध, पण त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वा छान आता आपण सांगतोय तसं तसं ही करेल
2: बरोबर,
1: पण तिने धक्का दिला म्हणजे त्या मांत्रिकाकडे जाऊन, पण एवढा एक चांगलं झालं की तो मांत्रिकाने मग ते दूध पावडर वगैरे द्यायला परवानगी दिली आहे, त्यामुळे आता आज पुन्हा गेलेत आमचे कार्यकर्ते तर त्यांना मी म्हणलंय की एक भेट देऊन या म्हणजे कळेल आपल्याला काय झालंय काय नाही.
2: बरोबर बरोबर. आजही खेड्यापाड्यामध्ये काय किंवा इव्हन शहरामध्ये सुद्धा काय या मांत्रिका तांत्रिकाकडे जाण्याची काही टक्के लोकांमध्ये वृत्ती आहेच आहे, पण तुम्ही हजारो लोकांना औषधोपचार दिलेत, 9,000 पेक्षा अधिक अनेक ठिकाणी दवाखाने चालवले आहेत आणि समुपदेशन तुम्हाला करायला लागतं, ते समुपदेशन कशा कशाच्या संदर्भात करायला लागतं?
1: समुपदेशन माझा काय झालं, मी एका शासकीय बाल कल्याण समिती म्हणून जी काय म्हणू आपण त्याला अज्ञान मुलांसाठी म्हणजे 0 ते 18 वर्षाच्या वयातल्या मुलांसाठी जो कायदा आहे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट म्हणून त्याच्यासाठी म्हणून जी एक बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे असते संपूर्ण भारतात आहे ती तर त्या समितीवरती माझी नियुक्ती होती आणि त्या नियुक्ती अंतर्गत ज्या ज्या केसेस आमच्या समोर यायच्या मग त्याच्यामध्ये घरातून पळून जाऊन मुलाबरोबर एखाद्या पळून जाणं किंवा बालमजुरी जे म्हणजे काय निषेध आहे त्याला म्हणजे करायचं नाहीये बालमजुरी त्यांनी शिकलं पाहिजे म्हणून तो बालमजुरी कायदा आलेला आहे तर तो त्याच्यासाठी ती मुलं काय त्यांना काहीच माहिती नसतं घरच्याला तर काहीच माहिती नसतं आई वडिलांना म्हणजे कित्येक वेळेला असं झालंय नाही मुझे तो मालूम नाही था वो कब चली गई म्हणजे आंध्रमध्ये ते मिरची तोडायला मुलगा किंवा मुलगी त्यांच्या मित्रांबरोबर किंवा गावातल्या लोकांबरोबर गेलाय आणि आई वडिलांना पत्ताच नाहीये
2: बरोबर
1: कुठे गेले तर नाही त्यांच्याबरोबर गेले कुठेतरी अरे असं कसं म्हणजे का हे सगळं समुपदेशन त्या मुलांचं म्हणजे मुलगा मुलगी कोण असेल त्यांचं त्यांच्या आई वडिलांचं आणि हे सगळं म्हणजे मला खूप असं लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनाचा गंभीरपणे विचार करणं हे तुम्ही किती आवश्यक आहे ह्या मुद्द्याला धरून मला ते नेहमी समुपदेशन करायला लागायचं
2: बरोबर फार छान कारण या सगळ्या लोकांना मूळ प्रवाहाकडे आणण्यासाठी शिक्षण आणि संस्कार आणि पुन्हा तिथे ते सातत्य पळून न जाणे अर्धवट न सोडणे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मग तुम्ही एकटं कुटुंब तुमचं कसं पुरं पडणार मग तुम्हाला आणखी कार्यकर्ते मिळालेत का
1: हो सुदैवाने आमच्या इथे आम्ही इथलेच म्हणजे स्थानिक ज्याला आपण म्हणू तसे स्थानिक कार्यकर्ते तयार करण्यामध्ये खूप यशस्वी झालेलो आहोत संख्या थोडी कमी आहे काही जण येतात 3-4 वर्ष काम करतात मग परत सोडून देतात कोणाच कारण मुली वगैरे असतील तर त्यांचं लग्न ठरतं मुलगा असेल तर मग घरचे म्हणतात आता तुला घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे शेतीची वगैरे त्यामुळेही त्यांना घरी जावं लागतं पण आतापर्यंत आमच्याकडे 8-10 कार्यकर्ते आता सध्या आम्ही 5 वनवासी कार्यकर्ते आणि आम्ही 3 जण असे आम्ही 7-8 कार्यकर्ते काम करतो पण आतापर्यंत साधारण 8-10 कार्यकर्ते येऊन आमच्याकडे काम करून गेलेले आहेत आणि मला अभिमान आहे की इथले स्थानिक कार्यकर्ते निर्माण करण्यामध्ये आम्ही म्हणजे नेहमी त्याच्यावरती भर देतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला हळूहळू यशही मिळत आहे कारण शेवटी इथे असं आहे की इथे बाहेरचा माणूस येऊन फार इथे त्याला आधी गोंडी किंवा हालबी इथे ज्या स्थानिक भाषा आहेत त्या शिकाव्या लागतात आणि तो इथे रुजणं हे फार हे असतं पण हे काय की त्यांचाही उपयोग आहे तो वेगळा आहे
2: पण बरोबर आहे असे काही ना काही कार्यकर्ते असतात की जे खरंच येतात आणि काम करायला सुरुवात करतात पण तिथले लोकल कार्यकर्ते अधिक मिळाले तर तुम्हाला जास्त फायदेशीर होणार ते तिथे राहून चांगलं काम करणार तुम्हाला अनेक अनेक पुरस्कार मिळालेत बायो कर्वे आहे मातृस्फूर्ती पुरस्कार आहे सरस्वती पुरस्कार आहे अनेक अनेक पुरस्कारांनी तुम्ही गौरवल्या गेला आहात पण त्याही पेक्षा तुम्हाला हे मोठं समाधान आदिवासींच्या जमातींना केलेली मदत दिलेलं शिक्षण त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या भाषेत साधलेला संवाद हे समाधान फार मोठं आहे तुमचं आता भविष्यकालीन काय प्लॅन आहे
1: होय होय मुलींच्या आमच्या तिथून शिकून बाहेर पडलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या घरामध्ये झालेला बदल त्यांनी लग्न केल्यानंतर इथे ज्या शिकून गेल्या त्यातलं काही त्यांनी आपल्या मुलांच्यावरती त्याचा केलेला की त्यांना शिंगाळेत पाठवलं पाहिजे त्यांना अभ्यासाला बसवलं पाहिजे आपल्याला त्यातलं ते काय करतात ते समजलं पाहिजे हे जेव्हा त्या माझ्याशी बोलतात की नाही भाभी आपने सिखाया इसलिए हम बहुत अच्छा से हमारे घर में ध्यान दे पा रहे है ते ऐकून फार बरं वाटतं आणि सगळ्यात मोठं समाधान या जी मुलं आहेत ना छोटी छोटी त्या मुलांसाठी आम्ही जे कुपोषणाचा कार्यक्रम करतो त्या कुपोषणातनं ती जेव्हा बाहेर पडतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे चिडचिड असा जो चेहरा असायचा तो हास्यामध्ये परिवर्तित होतो आणि त्याच्यातनं त्यांचं म्हणजे वजन वाढणं ते आयर्न आणि हे सगळं वाढणं हे तर आहे एचबी वाढणं रक्त वाढणं हे दिसतं ते त्या प्रत्यक्ष दिसतं पण त्याचा चेहरा पण सांगून जातो की ते खुश आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरातल्यांचं पण म्हणजे काही जणांचं तर असं आहे की मग रेग्युलर त्यांची शाळा पण व्यवस्थित सुरू झाली कारण आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं
2: बरोबर खूप मोठं काम आहे कारण लोक देणगी एकदा देतात खूप सोपं आहे देणगी देणं पण प्रत्यक्ष स्वतः तिथे असणं आणि स्वतः कामासाठी झोकून देणं अशी माणसं खूप थोडी आहेत तुमच्याकडे पाहून अक्षरशः तेथे कर माझे जुळती असं म्हणावं असं वाटतं तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल इथल्या
1: तरुण पिढीला असं नाही, मी तर सर्वांनाच सांगेन, कारण जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं की आर्थिक मदत तर प्रत्येकच संघटनेला संस्थेला हवी असते, कारण आम्ही सुद्धा सरकारी मदत कुठलीही घेत नाही, आम्ही संपूर्णपणे समाजाकडूनच ही मदत स्वीकारतो. याचं कारण असं आहे की समाजाला आपल्या जबाबदारीचं भान असायला हवं आणि त्यांनी आपला वाटा समाज हितासाठी स्वतःच्या हितासाठी सुद्धा उचलला पाहिजे असं एक मत आहे आमचं. आणि दुसरं असं की याच्यामध्ये काय आहे की थोडे स्किलफुल जर लोक असेल, म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक आहेत किंवा ज्याला टेक्नॉलॉजीची खूप टेक्नोसॅव्ही पण 40-45-50 कोणी आहे आणि टेक्नोसॅव्ही आहे, तर त्याला आमच्याकडे जे आम्हाला जे डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा शाळांमधून जे आता आम्ही जनजागृती, म्हणजे तुम्ही मगाशी व्यसनाधीनतेचा प्रश्न म्हणालात, तो सुद्धा इथे 5-6 वर्षाची मुलं गुटखा खाणारी दिसतात, तर त्यामध्ये सुद्धा आता या मुलांना आम्ही 6वी-7वी-8वीच्या मुलांपासूनच हे सुरू करतो की तुम्ही हे सगळं कुपोषण म्हणजे काय, व्यसनाधीनता म्हणजे काय, आणि त्याच्यातनं कॅन्सर सारख्या रोगांपर्यंत कसं आपण आपल्याला म्हणजे द्यायला लागतं वगैरे वगैरे, असं हे सगळं इतकं सोपं आहे की आणि ते हिंदीतनं देऊ शकतो कारण शाळेतल्या मुलांना सांगायचं.
2: बरोबर आहे. आणि आपण स्वतः
1: आणि आम्हाला असे स्किलफुल जे लोक आहेत म्हणजे त्यांना काही ना काहीतरी एक आल्या होत्या आमच्याकडे PhD होत्या त्या रिडिंग स्किल्स मध्ये, आणि इतकं सुंदर आमच्याकडे कार्यक्रम घेतले 9 शाळांमध्ये की म्हणजे आम्हाला खूप असं खूप वेगळं वाटलं. आणि मुख्य म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी पण ते खूप अप्रिशिएट केलं की अच्छा हे असं पण काही असू शकतं आणि त्याच्यातनं मुलांना
2: म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की लोकांनी तिथे यावं आणि आपली मदत स्वतः तिथे राबून थोडी करावी असं तुमचा संदेश आम्हा सगळ्यांना मिळाला. खूप छान वाटलं आपल्याशी भेटून. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते कोवळ्या कळ्या फुलवताना या विषयावर. मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. समुद्रकिनारी असलेलं एक निसर्गरम्य छोटंसं खेडेगाव, अशा या खेडेगावात एक शाळा सुरू होती. हिंदू मुस्लिम अशा सगळ्या जाती धर्मांची मुलं त्या शाळेत गुण्यागोविंदानं शिक्षण घेत होती. त्या शाळेतल्या एका वर्गात पहिल्या बाकावर

त्याच बाकावर शेजारी बसणारे हे दोघं भिन्न धर्मीय विद्यार्थी पाहून कमालीचा राग आला. त्याने त्या मुस्लिम मुलाला वर्गात शेवटी बसायला सांगितलं. त्या मुलाला कळेना की आपली अशी काय चूक झाली की आपल्याला मागं बसण्याची शिक्षा दिली जाते आहे. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू उघडायला लागले. पहिल्या बाकावर बसलेल्या त्या ब्राह्मण मुलाच्या डोळ्यातही पाणी आलं. मंडळी, त्या मुस्लिम मुलाचे वडील मशिदीचे प्रमुख होते, तर त्या ब्राह्मण मुलाचे वडील शंकराच्या मंदिरातले प्रमुख पुजारी. घरी गेल्यावर दोन्ही मुलांनी आपापल्या घरी ही गोष्ट सांगितली. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांनी त्या शिक्षकांना निरोप पाठवून घरी बोलावून घेतलं आणि त्या दोन्ही मुलांच्या समोरच त्या मास्तरांना सांगितलं, या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचं उच्च नीचतेचं विष पेरू नका. भिन्न धर्मियांमध्ये तेढ उत्पन्न करू नका. एवढं सांगूनच ते थांबले नाहीत तर माफी तरी मागा किंवा ही शाळा हे गाव सोडून जा असं त्यांनी बजावलं. त्या शिक्षकांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्या ब्राह्मण मुलाच्या वडिलांचे शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर त्यांच्या हातून लहान मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. मंडळी, तो मुस्लिम विद्यार्थी होता अब्दुल कलाम, जे पुढं प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले. आणि तो दुसरा मुलगा, ब्राह्मण मुलगा होता रामनाथ, रामेश्वरच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा, जो पुढं आपल्या वडिलांचा वारसा चालवायला लागला. मंडळी, APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातली ही गोष्ट. मी हे पुस्तक यापूर्वीही वाचलं होतं, पण आता ते पुन्हा वाचताना ही गोष्ट प्रकर्षानं मनाला भिडली. लहान मुलं कशी घडतात, त्यांच्यावर संस्कार कसे केले जातात, याची ही गोष्ट उत्तम निदर्शक आहेत. धन्य आहेत ते कलामांचे वडील आणि रामेश्वरमच्या मंदिराचे पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री, ज्यांना आपल्या मुलांवर कोणते संस्कार करावेत हे कळत होतं. त्यासाठी प्रसंगी शिक्षकांची कान उघडणी करायला सुद्धा त्यांनी मागंपुढं पाहिलं नाही. मुलं म्हणजे कोवळ्या कळ्या, त्यांना वाढवताना खूप काळजी घ्यावी लागते. जातीयतेचं धार्मिक भेदभावाचं कडक ऊन या कळ्या करपून टाकतं. मुलं निष्पाप निरागस असतात. त्यांच्या मनात जात धर्म श्रीमंत गरीब उच्च नीच यासारखे भेदभाव आपणच निर्माण करतो. आज 21व्या शतकात सुद्धा सगळी माणसं इथून तिथून एकच आहेत ही जाणीव शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आपण असमर्थ ठरलो आहोत. शिक्षणातून डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक वगैरे निर्माण होतात, नक्षलवादी निर्माण होतात, दहशतवादी निर्माण होतात, एकमेकांच्या जीवावर उठतात, एकमेकांच्या रक्ताचे नरडीचे घोट घ्यायला आसुसलेले असतात. पण शिक्षणातून आम्ही माणूस निर्माण करतो का, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत असते आणि अशावेळी तिचं प्राण वाचवण्यासाठी रक्ताची गरज भासते, तेव्हा फक्त त्या व्यक्तीच्या रक्तगटाशी जुळणारं रक्त त्या व्यक्तीला हवं असतं. अशी रक्ताची बाटली मग आपण घेऊन येतो. मग ते रक्त कोणाचं आहे, तो रक्तदाता स्त्री आहे की पुरुष, हिंदू आहे की मुस्लिम, कोणत्या जातीचा आहे हे कधीही पाहत नाही. रक्त धर्म जातीभेद भाषा प्रांत यासारखे कोणतेच भेद जाणत नाही. रक्ताला रक्त जाऊन मिळतं,
ते आपल्याला सांगतं की माणूस हा इथून

इथून एकच आहे, बाकी सगळे भेद आपणच निर्माण केलेत. डॉक्टर कलाम एका ठिकाणी म्हणतात, समाजाला जर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, सुंदर समाजाची निर्मिती करायची असेल, तर समाजातले तीन घटक हे करू शकतात यावर माझा विश्वास आहे. हे तीन घटक म्हणजे माता, पिता आणि गुरु. जगात जे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांना घडवणारे हेच तीन घटक महत्त्वाचे होते. मग ते साने गुरुजी असतील, स्वामी विवेकानंद असतील, शिवाजी महाराज असतील वा जगातील अन्य कोणीही महापुरुष. मंडळी, अब्राहम लिंकन यांनी लिहिलेलं हेडमास्तरास पत्र या दृष्टीनं खूप सुंदर आहे. या निमित्तानं आपण ते आवर्जून वाचा. ज्याची पुन्हा पुन्हा पारायणं करावीत असं ते आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी त्याचं मनन करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. आपल्याला उद्याचा सुंदर समाज निर्माण करायचा असेल तर आज या कोवळ्या कळ्यांना जपलं पाहिजे. भोवतालच्या विषारी वातावरणात त्या करपणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना प्रदूषणरहित हवा, अन्न आणि पाणी मिळण्याची आवश्यकता आहे. जातीभेद, धर्मभेद यासारखे या विरहित असलेल्या संस्कारांचं सेंद्रिय खत त्यांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, मना घडवी संस्कार. हा अंधार दूर करणारा तेजस्पर्श कोणता? जो कलामांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार रूपानं केला, जो पक्षी लक्ष्मण शास्त्री यांनी आपल्या मुलांवर केला, जो वेगवेगळ्या ध्येयवेड्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर केला, तो तेजाचा स्पर्श आम्हीही देण्याची आवश्यकता आहे. या तेजस्पर्शानं मनाचा गाभारा उजळून निघेल. हा मनाचा गाभारा उजळला की आयुष्यातलं प्रकाश पर्व सुरू व्हायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.